231.1 मीटर मा 1287 किलोहर्ट्झ जाचे तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादळ चॅनल। तेच वांगडा 1287 किलोहर्ट्झ जाचे डिजिटल मोडाचे तुमका ऐकूक मेळटा न्यूज ऑन एअर आणि आकाशवाणी पणजी। आज वार सोमार, भारतीय सौर दीस 22 आषाढ शके 1948 म्हळ्यार 13 जुलै 2024। सकाळची बरोबर 5:55 आणि 50 सेकंद झाली असत। समेस्त ऐकुप्याक उर्बे बरीत येवकार दिता आणि आयच्या ह्या पहिल्या वितरणेक सुरुवात करता। नमस्कार आणि येवकार।

मग ऐकूप्यानो, तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो माधव चॅनल 233.1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्स. बरोबर स वरांचे तुमकां ऐकुपाक मेळटले दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत जावपी हिंदी समाचार. तशेंच ताच्या उपरांत आस्वाद घेयात बरोबर 6 वरां जावन 5 मिनटांचे इंग्लीश खबरापत्रांचो.

0: West Bengal and Bihar during next 2 to 3 days and isolated heavy falls over East Uttar Pradesh during 4 to 5 days. And that is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमका विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.
3: नमस्कार मग ऐकूप्यांनो, तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादाई चॅनल 233.1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्स. बरोबर 6 वरां 10 मिनटां जाल्ली आसात. समेस्त मोग आयकुप्याक उर्बे बरी तर येवकार दिता आनी आयच्या ह्या कार्यावळीक सुरवात करता. बरोबर 6 वरां 10 मिनटांचो हो वेळ तुमचे खातीर घेवन आयला कार्यावळ विचार किरण.
4: आर्य चाणक्य म्हणतात, एकदा मनशान आपल्या कामाक सुरुवात केली की असफलतेचो भय मनात मात्तूय दवरूंक जायना आणि काम सोडूनय दिवपाक जायना. निश्ठेन काम करपी दर एकलो सदांच सुखी जाता.

तर आयचे ह्या दिसाची सुरवात जाल्या आचार्य चाणक्य ह्यांच्या विचारसरणीन. आणि आता वेळ झाला बरोबर 6:11 आणि हो वेळ तुमचे खातीर घेऊन आयला कार्यावळ आमचो आधार. जसे तुमकां खबर आसत आमचो आधार ही कार्यावळ सदांच तुमचे खातीर घेऊन येता. तरेकवार अशी भक्ती गीतां तशेंच देशभक्तीपर गीतां. तर आयची ही कार्यावळ सुरवात करताना तुमकां पयली सुवातेक आयकुपाक दिता उल्हास भुंयाव हांचो हो स्वर.

0: गावकर हांच्या आवाजान तुम्ही ऐकले सोबीत असे भक्तिगीत. आणि आता वेळ झाला एक लहानसो विसव घेऊपाचो.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमका विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.
0: आमचा आदार या कार्यावळी पोहोचून एक फावट सगळ्यांक येवकार. आणि कार्यावळ मुखार वताना तुमकां ऐकुपाक दिता जगजीत सिंग हांचो हो स्वर.

मोगाळ ऐकप्यानो, तुम्ही ट्युंगेल आकाशवाणी पणजी केंद्राचो हो मादळ चॅनल 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्स आनी तुम्ही ऐकतात कार्यावळ आमचो आदार. जशी तुमकां खबर आसतलेच, आमचो आदार ही कार्यावळ सदांच आमच्या ऐकप्यां

0: सर्गेस्त गजानन रायकर हांच्या ह्या गीतरचने सांगातास आयची आमचो आदार ही कार्यावळ इतल्या हांगा सोपता. तुम्ही ट्युनकेल आकाशवाणी पणजी केंद्राचो हो मादय चॅनल बरोबर 9 वरां जावन 45 मिनटांचे तुमकां आयकुपाक मेळटले शेतकामत्याक म्हायती ही कार्यावळ.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म
2: वेव्स.
1: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल आयओएस वेल्यान.
1: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.

0: घेऊन गेला आकाशवाणी पणजी केंद्राचं ह माद चॅनल 233.1 MHz 1287 KHz बरोबर सोमवारा जाऊन 45 मिनिटांचं ह वेळ तुमच्या खातीर घेऊन आयला कार्यावळ शेतकामत्याक माहिती. तर आज या शेतकामत्याक माहिती कार्यावळीत तुम्ही ऐकतले गाय आणि म्हशी हांचे वितातले महत्वाचे दीस या विषयाचेर डॉक्टर राजेंद्र प्रभुगावकर हांणी दिल्ली माहिती.
1: गाई म्हशीच्या वितांतले महत्वाचे 100 दीस. दूध दिवपी गाई म्हशीचे वीत विल्या नंतर 300

0: मागीर 15 ते 20 दीस तशेंच उरता आनी मागीर हळू हळू देंवता. त्या नंतर म्हयन्याचे 10 ते 12% दूद देंवता. पूण हे दुदाचे प्रमाण अकस्मात फास्ट देंवपाक जायना. गाय म्हस वितगीच पयल्या 100 दिसांत 41% दूद दिता आनी पयल्या 120 दिसांत 50% दूद दिता. थोडक्यात सांगपाचे म्हणजे गाय म्हस वितांतले 100 दीस सामके म्हत्वाचे असतात. विवच्या पयले 30 दीस आनी विल्या उपरांतचे 70 दीस सामके गरजेचे जाता. ताका लागून गाय म्हस बऱ्या भशेन वितली ती सारखें दूद दितली आनी 70 दीस सारखें दूद दुदाचे प्रमाण टिकतले आनी मागीर परत गाबण जातली.
1: शेतकामत्याक माहिती या शेतकामत्यांच्या कामा विशींच्या कार्यावळीत आयज आम्ही ऐकले गाय आणि म्हशी हांचे वितातले महत्वाचे दीस या विषयाचे डॉक्टर राजेंद्र प्रभुगावकर हांनी दिल्ली माहिती. आणि या माहिती सांगातच आयची ही शेतकामत्याक माहिती ही कार्यावळ इतल्यान हांगा सोंपता. बरोबर 6:51 हो वेळ तुमचे खातीर घेवन आयला कार्यावळ संजीवनी. तर आयज या भलायकी विशीं कार्यावळीत तुमी आयकतले नैराश्य आनी आयुर्वेद या विशयाचेर वैद्य प्रियांका बर्वे हांणी दिल्ली म्हायती.
2: आमच्या शरिरांत वात पित्त कफ हे 3 दोश आसा. त्याच बरोबर सत्व रज तम हे मनाचे 3 दोश सांगल्या. रज आनी तम हे मनाचे संतुलन व्यवहार हे नियंत्रित करता. तम गुण वाडलो जाल्यार नैराश्य येता. ह्या रज तमाक नियंत्रित दवरून सत्व गूण म्हणजे पॉझिटिव्हिटी प्रसन्नता आनंद हे कशें वाडोवप ते आता आमी पळोवया. आपलो आहार जसो शरीराक पोषण दिता तसो मनाकूय पोषण दिता. म्हणून सत्व गूण वाढोवपी आहार आमी घेवपाक जाय. गायचे दूद त्याच प्रमाणे गांवठी आनी पारंपारीक पद्दतीन केल्ले तूप हे सत्व गूण वाढयता. म्हणून 1 कप दूद तर 2 ते 3 चमचे तूप सदांच जेवणांत आसचे. मद्य म्हणजे सोरो तंबाखू गुटका सुपारी मांसाचे अतिसेवन हे तमगूण वाढोवपी आसा. निरशेवणी आयल्यार सोरो पिवपी लोक दिश्टी पडटात. पूण हेणे लाभ न जाता नुकसानूच जाता. मनाचो तमगूण वाढवून आनीकूच नैराश्यता येता. पयशे आणि शरीराची भलायकी बिघडटा तो भाग वेगळोच. आपल्या विहारातल्या गोष्टी सुद्धा आपलो सत्वगुण वाढूंक शकता. सकाळचो उदयतो सूर्य पळोवप हे मना खातीर उत्तम टॉनिक. सकाळची सूर्यकिरणां सत्वगुण वाढयता. शरीरान आशिल्ले सिरोटोनीन म्हळ्यार हॅपी हॉर्मोन वाढयता ह्या सायंटिफीक रित्या सिद्ध जाला. म्हणून सकाळी बेगीन उठचे. अर्ली टू बेड अर्ली टू राईज मेक्स अ मॅन हेल्दी वेल्दी अँड वाईज हे विचारवंतांनी म्हटला हे सामखे खरेच. आमचं शरीर आणि मनाची भलायकी एकमेकांचेर अवलंबून असता. योग्य पुष्टीक आहार नेमान घेतलो जाल्यार शरीरातले 7 धातू हे बलवान जाता. ह्या बलवान धातूचे सार म्हळ्यार ओज. हो ओज आपल्या मनाक कायम सकारात्मक आनंदी उत्साही आणि चेहऱ्याचेर एक तेज निर्माण करपी घटक. शरीरातलो ओज जेन्ना कमी जाता तेन्ना नैराश्य येता. बेश्टोच भय दिसपाक लागता. मनान सारखे वायटूच विचार येता. म्हणून आपलो आहार समतोल आणि पौष्टिक असचो. काय बायलां मदीं डिलिव्हरी उपरांत मेनोपोजाच्या वेळेर नैराश्य येवंक शकता. डिलिव्हरी उपरांत वाढिल्लो वात आणि थकवो हे त्याचे कारण असता. तर मेनोपोजाच्या वेळार शरीरांत जे हॉर्मोनल बदल जाता ताका लागून नैराश्य येता. आमी हे समजून घेवपाक जाय की नैराश्य ही अवस्था आसा आणि कायम स्वरूपी उरपी रोग न्हय. आणि योग्य आयुर्वेदीक उपचार समुपदेशक म्हळ्यार काउन्सिलिंग योगा आणि पंचकर्माची जोड दियत जाल्यार आमी नैराश्य दूर करूंक शकता. पंचकर्मान शिरोधारा अभ्यंग नस्य हे लाभ मेळटात. कांय वेळार भांगर चांदी मोती ह्या पासून केल्ली भस्मां खूब उपयोगी थारता. पूण हे उपचार तज्ञ आयुर्वेदीक वैद्या कडल्यानूच घेवचे. ह्या सगळ्या बरोबर आपल्या मनाक सकारात्मक विचार करून घेवपाची संवय लावप सुद्दां खूब गरजेची. आजूबाजूक घडपी नकारात्मक गजालींचेर

0: चड विचार करचे परस सकारात्मक बाजू चड पळोवप, बरें वाचप, बरें आयकप हें मनाचें उत्तम टॉनीक. आयज सोशल मिडियाचेर किंवां टिवीचेर ज्यो सिरियली, गजाली, एडवर्टायज आमी पळयतात, आयकतात त्याचो आमच्या मनाचेर परिणाम जाता. नकारात्मकता, झगडी, क्लेश, कौटुंबीक वाद, द्वेष हे दाखोवपी चित्रपट, सिरियल्स यांचो परिणाम आमच्या मनाचेर सकारात्मक रित्या जातलो काय हें आमी चिंतपाक जाय. म्हणून अश्यो गजाली पळोवच्यो, आयकच्यो जेणे मनाक बरो संदेश मेळटा, कितें तरी करपाची उमेद येता. बरें संगीत आयकप हें सुद्दां मनाचेर खूब सकारात्मक परिणाम करता. ह्या बरोबर योगांतले अनुलोम विलोम, भ्रामरी, प्राणायम, ध्यान, त्याच बरोबर सूर्य नमस्कार याची जोड दियत जाल्यार नैराश्य पयस रावतले हातूंत दुमत ना.
1: आयज संजीवनी ह्या भलायके विशीं कार्यावळींत तुमी आयकले नैराश्य आनी आयुर्वेद ह्या विशयाचेर वैद्य प्रियंका बर्वे हांणी दिल्ली म्हायती. आनी ह्या म्हायती सांगाताच आयची संजीवनी ही भलायकी विशीं कार्यावळ इतल्यान हांगाच सोंपता. मोग आयकप्यांनो, तुमी ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यारच 1287 KHz. तेच बरोबर 105.4 MHz तुमकां आयकुपाक मेळटा आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल. बरोबर 6:57 जाल्ली आसात. आनी आतां आमी पळोवया आयच्या पुराय दिसाक वितरावपी कार्यावळीची रुपरेषा. बरोबर 7 वरांचेर तुमकां आयकुपाक मेळटले हिंदी समाचार. 7:05 शुभ प्रभात. 7:25 कोंकणीतल्या प्रादेशीक खबरो. जाल्यार 8:50 आयकुपाक रावात चित्रसंगीत ही कार्यावळ. बरोबर 9:30 आयकुपाक रावात भावधारा. 10:05 आयकुपाक रावात कातारा. जाल्यार शास्त्रीय संगीताची कार्यावळ आयकुपाक रावात 10:30. 11:05 गाता रहे मेरा दिल. 12:05 घरकुल. 1:05 कानाळा वोवळा हांचो आस्वाद घेयात. जाल्यार सदाफुले आयकुपाक रावात बरोबर 1:40. बरोबर 2 वरांचे मिड डे न्यूज. आनी ताच्या उपरांत दुपहर समाचार. 2:30 हिंदी सिनेगीतांची कार्यावळ. आनी बरोबर 3:12 कार्यावळीची समाप्ती. सांजेच्या 5:30 युवावाणी. 6:15 शब्दली. कातार आयकुपाक रावा 6:35. 3 सांजा 7 वरांचे. 7:30 चावडेर ही कार्यावळ. 8:15 गीत गजल. 9:20 समाचार संध्या. आनी ताच्या उपरांत न्यूज एट 9. जाल्यार बरोबर 10 वरांचे आयकुपाक रावात मनजोक्ती गीतां ही कार्यावळ. आनी ह्यो आशिल्ल्यो आयच्या पुराय दिसाक वितरपी कांय मुखेल कार्यावळी.
2: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो OTT प्लॅटफॉर्म वेव्स.
3: वेव्स
2: हातूंत तुमकां विनामूल्य मेळटात
3: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
2: तर करात बेगोबेग डाउनलोड
3: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
2: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
3: वेव्स.
1: तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यारच 1287 KHz. बरोबर 7 वरांचे तुमकां आयकुपाक मेळटले दिल्ली केंद्रा वेल्यान सहक्षेपीत जावपी हिंदी समाचार. तशेंच ताच्या उपरांत आस्वाद घेयात आकाशवाणी पणजी केंद्रा वेल्यान प्रसारीत जावपी कोंकणी मुखेल खबरो.
4: आकाशवाणी समाचार के साथ मैं विशाल शर्मा. वाणिज्य और उद्योग मंत्री पीयूष गोयल आज से 17 जुलाई तक स्पेन, बेल्जियम और फिनलैंड की यात्रा पर रहेंगे. इस दौरान वे उच्च स्तरीय भारतीय व्यापार प्रतिनिधि

0: तांच्या सन्मानार्थ भारतान आज एक दिसाचो राष्ट्रीय शोक जाहीर केला. कताराचे आदले अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी हांच्या मरणाचेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी शोक उक्तायला. दुधाच्या सुधारीत खरेदी दराची बेगोबेग अंमलबजावणी करची अशी मागणी भारतीय किसान संघान मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांचे कडेन केल्या. विद्यार्थी हे खंयच्याय राज्याचे तशेंच देशाचे उदरगतीचे मुखेल आधारस्तंभ आसून देशाचे उदरगतीत ते मोलाचे योगदान दिवंक शकतात अशें सभापती गणेश गांवकार हांणी म्हळां. पर्यावरणाची राखण करपा खातीर आनी शाश्वत फुडाराची खात्री करपा खातीर झाडां लावप हें खूब म्हत्वाचें अशें केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी म्हणलां. कोंकणी लेखक संघाचे वतीन साहित्य तपस्वी सन्मान हो पुरस्कार नामनेचे साहित्यीक पुंडलीक नायक हांकां घोशीत केला. अखिल भारतीय कोंकणी परिषदेच्या स्थापन दिसाचे उक्तावण जाले. या वेळार माचयेर साहित्य अकादमी पुरस्कार जैतिवंत शरदचंद्र शणै परिषदेचे कार्याध्यक्ष चेतन आचार्य आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 खातीर ऑनलायन अर्ज करपाची तारीख आता 17 जुलै मेरेन वाडयल्या. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.
1: बरोबर 7 वरां जावन 6 मिनटांचो हो वेळ तुमचे खातीर घेवन आयला शुभप्रभात ही कार्यावळ. आनी आयची शुभप्रभात ही कार्यावळ सुरवात करताना तुमकां सुरवेक आयकुपाक दिता पंडित जितेंद्र अभिषेकी हांचो हो स्वर.

0: तुम्ही ड्युंगेल आकाशवाणी पणजे केंद्राचं हो महादय चॅनल 233.1 मीटर मा 1287 किलो हर्ट्स बरोबर 7:25 मिनिटांचे तुमकां आयकुपाक मेळटले प्रादेशीक खबरो, ताचो आस्वाद घेयात.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स

0: नियमीतपणान राष्ट्रध्वज हुबयता अशा सगळ्या इमारतींचेर तो अर्ध्यार हुबयतले आनी खंयचोय अधिकृत मनरिजवणेचो कार्यक्रम जावचो ना. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी शेख हमद हांचे वर्णन दूरदर्शी फुडारी म्हण केला, जांणी कताराक विकास आनी समृद्धीच्या उच्च तेंगशेर व्हेले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी तांच्या मरणाचेर शोक उक्तायला. दुदाच्या सुधारीत खरेदी दराची बेगोबेग अंमलबजावणी करची अशी मागणी भारतीय किसान संघान मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांचे कडेन केल्या. शेतकाऱ्यांक थकाय दिवपा खातीर वेळ वगडाय नासतना ही सुधारीत दर लागू करची अशें संघटनेन मागला अशें अखिल भारतीय किसान संघाचे अध्यक्ष के साई रेड्डी हांणी पत्रकार परिशदेत उलयतना सांगले. ह्या वेळार संघटनेन राज्यातल्यो शेतजमनी बिल्डरांच्या ताब्यात वचपा संदर्भात हुस्को उक्तायलो. शेती खातीर गरज ती जमीन तिगोवन दवरपा खातीर सरकारान ठोस उपाय येवजण्यो आंखच्यो आनी शेतजमनीची हेर कारणा खातीर जावपी रुपांतर आडावचे अशें आवाहन तांणी केलां. कृशी खात्यान शेतकारां खातीर गरजेच्यो येवजण्यो प्रभावीपणान राबोवच्यो तशेंच धोरणांचो प्रत्यक्ष लाव शेतकारां मेरेन पावोवचो अशेंय संघटनेन मुखार म्हळां. खेरीज संजीवनी सहकारी साखर कारखानो परतून सुरू करचो अशी मागणी संघान मुखेलमंत्र्याकडेन केल्या. विद्यार्थी हे खंयच्याय राज्याचे तशेंच देशाचे उदरगतीचे मुखेल आधारस्तंभ आसून देशाचे उदरगतीत ते मोलाचे योगदान दिवंक शकतात अशें सभापती गणेश गांवकार हांणी म्हळां. दिवचलेच्या हिराबाय झाटये यादस्तीक सभाघरांत गुणी विद्यार्थ्यांच्या भोवमान सुवाळ्यांत मुखेल सोयरे म्हण ते उलयताले. ही कार्यावळ शिक्षा विजनाचे वतीन घडोवन हाडिल्ली. कार्यावळीक डॉ स्नेहा म्हामरे आमदार डॉ चंद्रकांत शेटये हाजीर आशिल्ले. दरेक विद्यार्थ्यान आपल्या पालकांचो तशेंच आपल्या मुल्यांचो आदर दवरूंक जाय कारण तेच वरवीं दर एकलो जिणेंत यशस्वी थारता अशें डॉ चंद्रकांत शेटये हांणी विद्यार्थ्यांच्या भोवमान सुवाळ्यांत उलयतना म्हणलें.
1: म्हाका कॉम्प्युटर कळना पूण म्हजे कडेन किती ताकद आहा खबर आसा तुमकां. कोणाक कॉम्प्युटर पळय कळटा तेका हायर करपाचो, तेचो प्रायस पेड करपाचो आनी तो कॉम्प्युटर किती पयशे करू शकता ते म्हाका जाय तसो करून घेवपाचे. आनी त्या खातीर एक लक्षात दवरा, प्रत्येकान कडेन तो इन्स्ट्रुमेंट आसपाक जाय अशी गरज ना. इन्स्ट्रुमेंट चलोवपी मनीस आनी आपल्याक कितें जाय ते करून घेवपी मनीस हितून भितर व्हडलो फरक आसता.
0: कोंकणी लेखक संघ ज्येष्ठ साहित्यिकांक साहित्य तपस्वी हो सन्मान दिवन भोवमानीत करता. पयले साहित्य तपस्वी ज्येष्ठ लेखक महाबळेश्वर सैल आशिल्ले. ह्या वर्सा दुसरो साहित्य तपस्वी सन्मान ज्येष्ठ साहित्यीक पुंडलीक नारायण नायक हांकां जाहीर केला. ही कार्यावळ आज सांजेच्या 5 वरांचेर वळवय पुंडलीक नायक हांच्या घरा घडोवन हाडटले. अखिल भारतीय कोंकणी परिषदेच्या स्थापन दिसाचे उक्तावण जाले. ह्या वेळार साहित्य अकादमी पुरस्कार जैतिवंत शरदचंद्र शणै, परिषदेचे कार्याध्यक्ष चेतन आचार्य, मानाचे सोयरे टायटस नोरोना आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. ह्या वेळार साबार मानेस्तांचो भोवमान जालो. तातूंत मोहन मंजुनाथ शेट, कृष्णमुर्ती वामनाचार्य, प्रशांत हुळेकार, व्यंकटेश प्रभू, जेम्स डिसोजा आसपावता. ज्येष्ठ नाटककार पुंडलीक नायक हांकां माधव मंजुनाथ शाणबाग जीवन सिद्धी पुरस्कार भेटयलो. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 खातीर ऑनलायन अर्ज करपाची तारीख आतां 17 जुलय मेरेन वाडयल्या. हे आदी ही तारीख 10 जुलय आशिल्ली. भारत सरकाराच्या शिक्षण मंत्रालयान जारी केल्ल्या परिपत्रका प्रमाण जे पात्र शिक्षक अजून मेरेन नोंदणी करूंक शकूंक ना ते आतां 17 जुलय 2026 मेरेन राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराच्या पोर्टलाचेर वचून आपली नवी नोंदणी करूंक शकतले. तेच प्रमाण ज्या शिक्षकांनी आपली नोंदणी केल्या पूण अर्ज पुराय सबमिट करूंक ना तांकां आपलो अर्ज निमणो सादर करपाक 20 जुलय 2026 मेरेन वेळ दिला आनी थंय मेरेन हे पोर्टल उक्तें उरतले. पुड्डुचेरी क्रिकेट संघटनेन घडोवन हाडिल्ल्या 19 वर्सा पिरायेच्या सकयल्या मल्टी डे क्रिकेट सर्तींत गोंय पंगडाक उपवस्थापन पदाचेर समाधान मानचे पडले. केरळ पंगडान गोंयाक 83 धावड्यांनी हारयत सर्तीचे वस्थापन जोडले. भारतीय हवामान खात्यान नोंद केल्ल्या प्रमाण पणजेंत चडान चड तापमान 33.3° सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें तापमान 27.1° सेल्सियस नोंद जाला. राज्यांत हलको पावस पडपाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान कळयलां. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजेच्या 7:20 नमस्कार.
2: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स. हातून तुमकां विनामूल्य मेळटा.

नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं देवश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. कताराचे आदले अमीर शेख हमद बिन खलीफा अल थानी हांकां वयाच्या 74व्या वर्सा मरण आयले. तांच्या सन्मानार्थ भारतान आज एक दिसाचो राष्ट्रीय शोक जाहीर केला. परराष्ट्र मंत्रालयान काल दिल्ल्या म्हायती प्रमाण ह्या शोक दिसा निमित्त देशभरात जंय

0: मूवीज, शोज, सीरियल्स, ऑडियो गेम्स, लाइव इव्हेंट्स आणि खूप किदें.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
0: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
0: वेव्स.
2: तुम्ही ट्विंकल आकाशवाणी पणजी केंद्राचं हवामान चॅनल 233.1 मीटर म्हणजे 1287 किलो हर्ट्स बरोबर 7:30 झाल्या असतात आमचे हे स्टुडिओ आणि तुम्ही ऐकतात कार्यावळ शुभ प्रभात. तर शुभ प्रभात ही कार्यावळ मुखार वळताना आम्ही ऐकूया प्रमोद प्रियळकर हांचो हो स्वर.

चं उद्घाटन होणार आहे. भारत या परिषदेचं यजमानपद दुसऱ्यांदा भूषवत आहे. या परिषदेत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी आणि 47 देशातील कायदा अंमलबजावणी क्षेत्रातील प्रतिनिधींसह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आर्थिक गुन्ह्यांचा तपास, गुन्ह्याच्या ठिकाणाचं व्यवस्थापन, भारतातील पहिल्या उत्कृष्टता केंद्रांचं अनावरण आणि आशियातील पहिल्या स्वदेशी मोबाईल प्रयोगशाळेचं लोकार्पण शहा यांच्या हस्ते करण्यात येईल. विकसित भारतासाठी नशामुक्त युवक या मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला देशभरात सुरुवात झाली आहे. युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या या उपक्रमात जिल्हा, राज्य आणि देशपातळीवर विविध स्पर्धांचं आयोजन केलं जाणार आहे. यासाठीची नोंदणी आजपासून माय भारत या पोर्टलवर सुरू होईल. जिल्हास्तरीय स्पर्धा 24 ते 27 जुलै दरम्यान होणार आहेत. यातील विजेते पुढे राज्य पातळीवर सहभागी होतील. या स्पर्धांची राष्ट्रीय स्तरावरील अंतिम स्पर्धा राष्ट्रीय युवा महोत्सवादरम्यान 12-13 ऑगस्टला होणार आहे. नृत्य, संगीत, रील्स आणि लघुपट, नुक्कड नाटक आदी 5 विभागात या स्पर्धा होतील. काल देशभरात व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल गुजरातच्या गांधीनगरमध्ये वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ केला. या मोहिमेअंतर्गत गांधीनगरमध्ये 1.25 कोटी अधिक रोपं लावण्यात आली. उत्तर प्रदेशात एक पेड मा के नाम या मोहिमेअंतर्गत काल एकाच दिवसात 35.27 कोटी रोपं लावून पर्यावरण संवर्धनात एक नवा विक्रम प्रस्थापित करण्यात आला. ही संख्या सरकारच्या 35 कोटींच्या उद्दिष्टापेक्षा 27,89,000 अधिक आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं गगनयान क्रू मॉड्यूल प्रणालीच्या 3 महत्वाच्या यशस्वी चाचण्या घेतल्या आहेत. अंतराळवीरांना पृथ्वीवर सुरक्षित उतरण्याच्या दृष्टीनं या तिन्ही चाचण्या महत्वाच्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 जुलैला आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून देश परदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग आहे. या कार्यक्रमासाठी नागरिक त्यांच्या कल्पना आणि सूचना नरेंद्र मोदी ऍप किंवा माय GOV ओपन फोरमच्या माध्यमातून 24 तारखेपर्यंत पाठवू शकतात. कतारचे नेते अमीर शेख हमद बिन खलीफा अल थानी यांचं काल निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्याप्रति आदर व्यक्त करण्यासाठी आज देशभरात एक दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेनं इराणविरुद्ध पुन्हा एकदा लष्करी हल्ले सुरू केले आहेत. होर्मुझची समुद्रधुनी ओलांडणाऱ्या व्यापारी जहाजांना आणि त्यावरील कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्याची इराणची क्षमता आणखी कमकुवत करणं हा या हल्ल्यांचा उद्देश असल्याचं US सेंट्रल कमांडनं समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. आखातात अगोदरच तणाव वाढलेला असताना पुन्हा नव्यानं हे हल्ले झाले आहेत. दरम्यान संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस आंतोनिओ गुटेरस यांनी इराण आणि अमेरिकेदरम्यान सुरू झालेल्या या लष्करी संघर्षाचे गंभीर स्वरूपाचे प्रादेशिक आणि जागतिक परिणाम होण्याची शक्यता असल्यानं त्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. भारतीय कर्मचारी असलेल्या GFS गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर ओमानच्या किनाऱ्यानजीक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जहाजावरील 11 भारतीय कर्मचाऱ्यांपैकी 10 जणांची सुटका करण्यात आली असून एक कर्मचारी बेपत्ता आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या हल्ल्याचा निषेध केला असून या भागात व्यापारी जहाजांवर होणाऱ्या सततच्या हल्ल्यांच्या घटनांबद्दल मंत्रालयानं चिंता व्यक्त केली आहे. या भागात शांतता आणि स्थिरता परत यावी यासाठी राजनैतिक तोडगा काढण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. येमेनला जाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी 2017 लागू करण्यात आलेल्या अधिसूचना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं काल मागे घेतल्या. येमेनमधील गृहयुद्ध आणि सशस्त्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं या अधिसूचना जारी करण्यात आल्या होत्या. केवळ आवश्यक असेल तरच येमेनला प्रवास करण्याचा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिला आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनचं नुकसान होतं या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली असून आयात कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मोठी मदत होत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे.
या कार्यक्रमामुळे गेल्या 10 वर्षात

0: सुमारे 1,90,000 कोटी रुपयांहून अधिक परकीय चलनाची बचत झाली असून शेतकऱ्यांना 1,60,000 कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त उत्पन्न मिळालं आहे. व्हिएतनाममधील फुकवॉक बेटाजवळ झालेल्या पर्यटकांच्या बोट दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या 15 भारतीयांचे मृतदेह हो ची मिन शहरात काल आणण्यात आले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे मृतदेह भारतात आणले जातील असं व्हिएतनाममधील भारतीय दूतावासानं समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. मृतांमध्ये 10 जण तामिळनाडूचे, 3 जण आंध्र प्रदेशचे आणि 2 जण केरळचे होते. कोलंबियातील बुकारामंगा इथं नुकत्याच झालेल्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये पुण्याचा कनिष्क जैन, इंदूरचा रिद्धेश अनंत बेंडाले, नवी दिल्लीचा रुषित गर्ग, मुंबईचा श्रेष्ठ सुरैया आणि अहमदाबादचा स्वरित जोशी यांचा समावेश आहे. याबरोबरच या स्पर्धेत भारतानं रशिया, चीन, कझाकस्तान, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासह संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत इटलीच्या जेनिक सिनर यानं सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावलं. काल झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात सिनरनं जर्मनीच्या अलेक्झांडर स्वेरेववर 6-7, 7-6, 6-3, 6-4 अशी मात केली. याच स्पर्धेच्या महिला दुहेरीत चिनी फ्रेंच जोडीनं कॅनेडियन ब्राझील जोडीचा 6-3, 7-5 असा पराभव करून अजिंक्यपद पटकावलं. फिफा विश्वचषक स्पर्धेचे सर्व उपांत्यपूर्व सामने पार पडले असून उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट झालं आहे. या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना फ्रान्स आणि स्पेन यांच्यात बुधवारी 15 तारखेला खेळला जाईल. महिला क्रिकेटमध्ये लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडनं दुसऱ्या डावात 6 खेळाडूंच्या मोबदल्यात 130 धावा केल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी अद्याप 327 धावांची गरज आहे. तत्पूर्वी भारतानं दुसऱ्या डावात 7 खेळाडू गमावत 341 धावा केल्या आणि इंग्लंड समोर 457 धावांचं लक्ष ठेवलं. या ऐतिहासिक सामन्यात यस्तिका भाटियाच्या 113 धावांच्या जोरावर भारतानं मोठी धावसंख्या उभारली. हवामान. पुढील 2 ते 3 दिवसात ईशान्य भारत, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे. तर पुढील 4 ते 5 दिवसात पूर्व उत्तर प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज इंटरपोल डिजिटल न्यायवैद्यक तज्ञांच्या समूहाच्या 11व्या बैठकीचं उद्घाटन. विकसित भारतासाठी नशामुक्त युवक या मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला देशभरात सुरुवात. देशभरात व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम. उत्तर प्रदेश सरकारनं एकाच दिवसात विक्रमी 35,27,00,000 रोपं लावली. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या महिला क्रिकेट कसोटीमध्ये भारतीय संघ भक्कम स्थितीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. युएसात काय मुखेल खबरो. कताराचे आदले अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी हांच्या वयाच्या 74व्या वर्सा मरण आयले. त्यांच्या सन्मानार्थ भारतान आज एक दिसाचो राष्ट्रीय शोक जाहीर केला. ओमानाच्या दर्यादेगेकडेन भारतीय कर्मचारी आशिल्ल्या जीएफएस गॅलेक्सी या व्यापारी जहाजाची झाल्ल्या हल्ल्या उपरांत नवी दिल्लीन पश्चिम आशियाई क्षेत्रातलो तणाव बेगोबेग कमी करपाचे आवाहन परत एकदा केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 26 जुलयाक आकाशवाणीवेल्या मन की बात ह्या कार्यक्रमावरवी देशविदेशातल्या जनतेकडेन संवाद साधतले. टेनिसात काल राती जाले फायनलीत इटलीच्या अव्वल मानांकित यानिक सिनरान जर्मनीच्या दुसऱ्या मानांकित अलेक्झांडर झेवेराक हारेलो आणि विंबल्डनातल्याच्या 19 सर्तीचे विजेतेपद कायम राखले. आता पुराय खबरो. कताराचे आदले अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी हांकां वयाच्या 74व्या वर्सा मरण आयले. तांच्या मानाक लागून भारतान आज एक दिसाचो राष्ट्र शोक जाहीर केला. परराष्ट्र मंत्रालयान काल दिल्ल्या माहितीप्रमाण या शोक दिसा निमतान देशभरात जंय नियमितपणान राष्ट्रध्वज हुबयतात अशा सगळ्या इमारतींचेर तो अर्ध्यार हुबयतले आनी खंयचोच अधिकृत मनरिजवणीचो कार्यक्रम जावचो ना. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी शेख हमद हांचे वर्णन दूरदर्शी फुडारी म्हणून केला, ज्यांनी कताराक विकास आणि समृद्धीच्या उंच तेंगशेर व्हेले. आम्ही तांकां एक खरो इश्ट म्हणून उगडास करता. फेब्रुवारी 2024 कताराच्या भेटीवेळार तांकां मेळपाचो मान मेळ्ळो अशें मोदींनी सोशल मिडियाचेर म्हळा. ओमानाच्या दर्यादेगेकडेन भारतीय कर्मचारी आशिल्ल्या जीएफएस गॅलेक्सी या व्यापारी जहाजाचेर जाल्ल्या हल्ल्या उपरांत नवी दिल्लीन

0: पश्चीम आशियाई क्षेत्रातलो तणाव बेगोबेग कमी करपाचे आवाहन परत एकदा केला. या हल्ल्याचो निषेध करताना परराष्ट्र मंत्रालयान एका निवेदनात माहिती दिली की जहाजावेल्या 11 भारतीय नागरिकांपैकी 10 जणांची आता मेरेन सुटका केल्या तर एक भारतीय नागरिक बेपत्ता आशिल्ल्याची खबर आसा. ओमानातलो भारतीय दूतावास परिस्थितीचेर बारकायेन लक्ष दवरून आसा आनी सुरू आशिल्ल्या शोध आनी बचाव मोहिमे बाबत ओमानाच्या अधिकाऱ्याकडेन सक्रियपणान समन्वय साधता. भारतान ओमानाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याबद्दल तांचे आभार मानल्यात. या क्षेत्रात व्यापारी जहाजांचेर जावपी हल्ल्याच्या सततच्या घटनांबद्दल भारतान चिंता व्यक्त केल्या. तशेंच या भागात शांतता आनी स्थिरता प्रस्थापीत करपाक मुत्सदी उपाय काडपाविशी सुरू आशिल्ल्यो वाटाघाटी पुराय करपाचे आवाहनूय भारतान परत एकदा केलां. भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था म्हळ्यार इस्रोन गगनयान क्रू मॉडल प्रणालीची 3 मुखेल चाचण्यो यशस्वीपणान पुराय केल्यात अशें सांगलां. पयली चाचणी स्प्लॅश टावन म्हळ्यार दर्यात देंवयल्या उपरांत क्रू मॉड्यूल सरळ स्थितीत उरता हाची खात्री करपाकडेन संबंधीत आशिल्ली, जी अंतराळवीरांच्या सुरक्षे खातीर सगळ्यांत म्हत्वाची मानतात. दुसऱ्या चाचणीत अंतराळवीर रावतात थंयच्या क्रू मॉड्यूल आनी उर्जा आनी प्रणोदन दिवपी सर्व्हीस मॉड्यूलाक जोडपी एम्बिकल मॅकॅनिझमीच्या विलगीकरणाची तपासणी केली. तिसऱ्या चाचणेंत एपेक्स कव्हर वेगळे करपाच्या घडणुके वेळार क्रू मॉड्यूलाची संरचनात्मक अखंडताय तपासली. हे शिखर आवरण मिशनाच्या वेळार पॅराशूट आनी संबंधित उपप्रणालीची राखण करता. ह्या म्हयन्याच्या 4 ते 12 तारखे मेरेन कोलंबियाच्या बुकारामांगा शारांत जाल्ल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिंपियाडात 5 भारतीय विद्यार्थ्यांनी भांगरा पदकां मेळयल्यात. ह्या तरणाट्या भौतिकशास्त्रज्ञांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीन देशाचो अभिमान वाडयला. भांगरा पदक जिखप्यां मदीं पुण्यातली करिश्का जैन, इंदोरचो रिद्देश अनंत बेंडले, नवी दिल्लीचो रुशीत गर्ग, मुंबयचो श्रेष्ठ सुरैया आनी अहमदाबादाचो स्वरीत जोशी हांचो आस्पाव आसा. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आयज गांधीनगरातल्या नॅशनल फॉरेन्सीक सायन्सीस युनिव्हर्सिटीत इंटरपोल डिजिटल फॉरेन्सिक्स एक्सपर्ट गटाच्या 11व्या बसकेच्या आनी आंतरराष्ट्रीय तपास अधिकारी गुन्यांव तपास सर्त आनी शिखर परिषदेच्या उक्तावण सुवाळ्याक हजर रावपाचे आसात. 2022 उपरांत भारत दुसरे खेपे येजमानकी घेवपी ह्या प्रतिश्ठीत जागतीक मंचेचेर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी आनी 47 देशांतले कायदो अंमलबजावणी क्षेत्रांतल्या प्रतिनिधी सयत जायते मान्यस्त वांटो घेतले. पर्यावरणाची राखण करपा खातीर आनी शाश्वत फुडाराची खात्री करपा खातीर झाडां लावप हे खूप म्हत्वाचे अशें केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान हांणी म्हळां. नवी दिल्लीत वृक्षमित्र कार्यावळ आनी पर्यावरण संरक्षण संकल्प कार्यावळीत उलयतना केंद्रीय मंत्री चौहान हांणी सांगले की आयज पुराय संवसारात हवामान बदल आनी संवसारीक उष्णतायेचो हुस्को जाला.
1: वर्तमान दर से अगर ग्रीन गैसों का उत्सर्जन जारी रहा, वनों की कटाई, प्रदूषण और प्राकृतिक संसाधनों का अत्यधिक दोहन जारी रहा तो 2050 तक पृथ्वी को गंभीर पर्यावरणीय, आर्थिक और सामाजिक चुनौतियों का सामना करना पड़ेगा.
0: यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळान ऐकतात. केंद्रीय गृहनिर्माण आनी शारी वेव्हार मंत्री मनोहरलाल हांणी बांदकाम क्षेत्रात पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचो अवलंब करपाच्या गरजेचेर भर दिला. नवी दिल्लीत केंद्रीय भौशीक बांदकाम विभाग म्हळ्यार CPWD 172व्या स्थापना दिसा निमतान आयोजित कार्यक्रमात उलयतना तांणी नमूद केले की खंयची इमारत वा संरचना उभारतना तिच्या टिकाऊपणाकडेन आनी मजबुतीकडेन कसलीच तडजोड करूंक फावना. भारताच्या मुळाव्या सुविधाविषयक आकांक्षा वाढत असताना नाविन्यपूर्णतेसयत नेतृत्व करप, शाश्वत बांदकाम पद्धतीचो अवलंब करप आनी गुणवत्ता, टिकाऊपण आनी संरचनात्मक अखंडतेचे सर्वोच्च निकष पाळपी प्रकल्प पुराय करप ही CPWD अधिक व्हड जापसालदारकी असल्याचे तांणी अधोरेखित केले. नागरिक केंद्रीत मुळाव्या सुविधांच्या निर्मिती खातीर संकल्प म्हणजे गती, सुलभता, प्रामाणिक हेतू, कर्तव्यनिष्ठा, तंत्रज्ञानाचो अवलंब, लोकहित आनी पारदर्शकता ह्या भावनेन मुखार वचपाचेरूय केंद्रीय मंत्र्यांनी भर दिलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 26 जुलयाक आकाशवाणीवेल्या मन की बात ह्या कार्यावळीवरवी देशविदेशातल्या जनतेकडेन संवाद साधतले. ह्या मासिक रेडिओ कार्यावळीचो हो 136वो भाग आसतलो. लोक 1800117800 ह्या टोल फ्री क्रमांकावरवी ह्या कार्यावळीखातीर आपल्यो कल्पना आनी सूचना मांडूंक शकतात. तशेंच नरेंद्र मोदी एप व माय गोव्ह ओपन फोरमाच्या माध्यमातल्यान ते ऑनलायन आपले विचार कळोवपाक शकतात. नागरिक 1922 ह्या क्रमांकाचेर मिस्ड कॉल दिवन आनी त्या उपरांत SMS वरवीं मेळिल्ल्या लिंकाचो वापर करून

0: प्रधानमंत्र्या मेरेन आपल्यो सूचना पावोवपाक शकतात. आगामी भागा खातीर ह्या म्हयन्याच्या 24 तारखे मेरेन सूचना स्विकारतले. केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल आयच्यान 17 तारखे मेरेन स्पेन, बेल्जियम आनी फिनलंडाक वचपी उच्च पांवड्यावेल्या भारतीय वेवसायीक शिष्टमंडळाचे फुडारपण करतले. वाणिज्य आनी उद्देग मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाण वेपार, गुंतवणूक, तंत्रगिन्यान, नवनिर्माण आनी शाश्वतता हाचेर लक्ष केंद्रीत करून युरोपा वांगडा भारताची आर्थिक भागीदारी आनीक घटमूट करप हो ह्या भेटीचो हेत आसा. ह्या भेटीच्या पयल्या पांवड्यार गोयल आज स्पेनाक भेट दितले, जंय ते चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ स्पेन सीईओई आनी आयसेक्स स्पेन ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट हांणी आयोजीत केल्या बिझनस गोलमेज परिषदेत वांटो घेतले. ते उपरांत 14 आनी 15 तारखेक मंत्री बेल्जियमाक भेट दितले आनी ते उपरांत गोयल 16 आनी 17 तारखेक फिनलंडाक भेट दितले. युवा वेव्हार आनी खेळ मंत्रालयान मेरा युवा भारताच्या माध्यमातल्यान विकसीत भारता खातीर ड्रग फ्री युथ ह्या देशभरातल्या मोहिमेच्या फुडल्या पांवड्याची सुरवात केल्या. हाचे खाला जिल्हा पांवड्यार, मागीर राज्य पांवड्यार आनी निमणे राष्ट्रीय पांवड्यार अशे 3 पांवड्यार सर्ती घडोवन हाडटले. मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाण आयज सावन माय भारत पोर्टलाचेर नोंदणी सुरू जातली आनी उपरांत ह्या म्हयन्याच्या 24-27 मेरेन जिल्हो पांवड्यावेल्यो सर्ती जातल्यो. जिल्हो पांवड्यावेले विजेते राज्य पांवड्यावेल्या निवड फेरयेत वांटो घेतले आनी मागीर राज्य पांवड्यावेल्या विजेत्यांक राष्ट्रीय युवा शिखर परिषदेच्या वेळार जावपी राष्ट्रीय निमण्या सर्ती खातीर नवी दिल्लीक आपयतले. माय भारतावरवी 5 सृजनशील विभागांनी म्हणजे नाच, संगीत, रील आनी लघुपट, पथनाट्य आनी काव्य सादरीकरण असो जिल्हो पांवड्यार सर्ती घडोवन हाडटले. ह्यो सर्ती 15-29 वर्सां पिरायेच्या गटांतल्या तरणाट्यां खातीर उक्त्यो आसात आनी तांकां आपली कलाकृती हिंदी, इंग्लीश वा खंयच्या प्रादेशीक भाषेत सादर करपाक मेळटली. टेनिसांत काल राती लंडनातल्या ऑल इंग्लंड क्लबांत जाल्ल्या फायनलीत इटलीच्या अव्वल मानांकीत यानिक सिनरान जर्मनीच्या दुसऱ्या मानांकीत अलेक्झांडर झेवेराक 6-7, 7-6, 6-3, 6-4 अशा सेटांनी हारयलो आनी विंबल्डन दादल्याच्या 19 सर्तीचे विजेतेपद कायम राखले. विंबल्डन दादल्याच्या 19 सर्तीत सिनरान जिकिल्लो सलग दुसरो आनी 5वो ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरले. बायलांच्या डबल्स फायनलीत 10व्या मानांकीत चीनी फ्रेंच जोडी गुवो ह्यानू आनी क्रिस्टिना ब्लाडेनोवीच हांणी दुसऱ्या मानांकीत कॅनेडियन ब्राझील जोडी गॅब्रियेला डाब्रोवस्की आनी लुईजा स्टिफनीक 6-3, 7-5 अशे हार घालून सेंट्रल कोर्टाचेर विजेतेपद पटकायले. फिफा विश्वचषकाचे सगळे उपांत्यपूर्व खेळ सोपल्या उपरांत आता उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट जाला. पहिल्या उपांत्य फेरयेत बुधवारा फ्रान्स आनी स्पेन हांच्या मदीं खेळ जातलो. दुसरी उपांत्य फेरी ब्रेस्तारा मध्यान रात्री 12:30 वरांचेर इंग्लंड आनी अर्जेंटिना मदीं जातली. ह्या दोन उपांत्य फेरयेत जैतिवंत पंगड 20 जुलयाक न्यूजर्सी स्टेडियमाचेर जावपी फिफा विश्वचषकाच्या फायनलीत आमने सामने येतले. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 2-3 दिसात ईशान्य भारत, अस्तंत बंगाल आनी बिहारातल्या कांय सुवातींनी पावस पडपाचो तशेंच फुडल्या 4-5 दिसांनी उदेंत उत्तर प्रदेशांतल्या कांय सुवातींनी घोग्याच्या पावसाचो अदमास दिला. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. कताराचे आदले अमीर शेख हमद बीन खलिफा अल थानी हांकां वयाच्या 74व्या वर्सा मरण आयला. तांच्या मानाक लागून भारतान आज एक दिसाचो राष्ट्रशोक जाहीर केला. ओमानाच्या दर्यादेगेकडेन भारतीय कर्मचारी आशिल्ल्या जीएफएस गॅलेक्सी या व्यापारी जहाजाचेर जाल्ल्या हल्ल्या उपरांत नवी दिल्लीन पश्चिम आशियाई क्षेत्रातलो तणाव बेगोबेग कमी करपाचे आवाहन परत एकदा केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 26 जुलयाक आकाशवाणी वेल्या मन की बात ह्या कार्यक्रमावरवी देश विदेशातल्या जनतेकडेन संवाद साधतले. टेनिसात काल राती जाल्ल्या फायनलीत इटलीच्या अव्वल मानांकीत यानिक सिनरान जर्मनीच्या दुसऱ्या मानांकीत अलेक्झांडर झेवेरेवाक हारायलो आनी विंबल्डन दादल्याच्या 19 सर्तीचे विजेतेपद कायम राखले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात सांजेच्या 6:30 नमस्कार.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स. हातून तुमका विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.
3: आकाशवाणी 8:51 जाल्ली आसात आमच्या ह्या स्टुडिओन आनी आता हो वेळ

0: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजे केंद्रात सप्तसूर सप्तसूर
1: ऐकुप्यानं तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजे केंद्राचं हो मादय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यारच 1287 किलोहर्ट्स बरोबर 9 वरांचे तुमकां ऐकुपाक मेळटले आकाशवाणी पणजे केंद्रा वयल्यान प्रसारित जावपी मुखेल खबरो तांचो आस्वाद घेयात.
2: नमस्कार, हांव राजश्री कामत आनी वासतके मुखेल खबरो. कताराचे आदले अमीर शेख हमद बिन खलीफा अल थानी हांकां वयाच्या 74व्या वर्सा मरण आयले. तांच्या मानाक लागून भारतान आज एक दिसाचो राष्ट्रीय शोक जाहीर केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी तांच्या मरणाचेर शोक उक्तायला. विद्यार्थी हे खंयच्या राज्याचे तशेंच देशाच्या उदरगतीचे मुखेल आधारस्तंभ आसा आनी देशाच्या उदरगतीत ते मोलाचे योगदान दिवपाक शकतात अशें सभापती गणेश गांवकार हांणी म्हळां. दुधाच्या सुधारीत खरेदी दराची बेगोबेग अंमलबजावणी करची अशी मागणी भारतीय किसान संघान मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांचे कडेन केल्या. शेतकारांक थाकाय दिवपा खातीर वेळ वगड्या नासतना ही सुधारीत दर लागू करचो अशें संघटनेन मुखार मांगला. पर्यावरणाची राखण करपा खातीर आनी शाश्वत फुडाराची खात्री करपा खातीर झाडां लावप हें खूब म्हत्वाचें अशें केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान हांणी म्हळां. कोंकणी लेखक संघाच्या वतीन साहित्य तपस्वी सन्मान हो पुरस्कार नामनेचे साहित्यीक पुंडलीक नायक हांकां घोशीत केला. अखिल भारतीय कोंकणी परिषदेच्या स्थापन दिसाचे उक्तावण जाले. ओमानाच्या दर्यादेगेकडेन भारतीय कर्मचारी आशिल्ल्या जीएफएस गॅलेक्सी या व्यापारी जहाजाचेर जाल्ल्या हल्ल्या उपरांत नवी दिल्लीन पश्चिम आशियाई क्षेत्रातला तणाव बेगोबेग कमी करपाचे आवाहन परत एकदा केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 26 जुलयाक आकाशवाणी वेल्या मन की बात या कार्यावळीवरवी देश विदेशातल्या जनतेकडेन संवाद साधतले. टेनिसात काल राती जाल्ल्या फायनलीत इटलीच्या अव्वल मानांकीत यानिक सिनरान जर्मनीच्या दुसऱ्या मानांकीत अलेक्झांडर झेरेवाक हारायलो आनी विंबल्डन दादल्याच्या 19 सर्तीचे विजेतेपद कायम राखले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित

0: आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणा खातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारां खातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्सा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: मग आयकुपेनो तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो माद चॅनल 233.1 मीटर म्हणजे 1287 किलो हर्ट्स. बरोबर 9:04 आणि 30 सेकंद झाले असत आमच्या हे स्टुडिओन आणि आमचे संगीत प्रेमी ऐकतात कार्यावळ चित्र संगीत. आणि ही चित्र संगीताची मैफल मुखार व्हरपा खातीर तुमकां ऐकुपाक दिता मुकेश हांचो स्वर.

0: लिखते हैं सुमेयका ले गाइड या फिल्मात ले हैं गीता नी या गीता सांगातास आईची चित्र संगीत ही कार्यवळ इतल्यान हांगा सोपत तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो माधव चॅनल 233.1 MHz मा 1287 KHz बरोबर 9:30 तुमकां आयकुपाक मेळटले भावधारा हो मराठी गीतांचा कार्यक्रम.
1: महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषण, यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादई वाहिनीवर घरकुल.
0: दोनशे 233.1 MHz म्हणजे 1287 KHz वरून तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राची ही मादई वाहिनी. बरोबर 9:30 आणि 13 सेकंद झालेली आहे आणि आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मराठी भावगीतांचा कार्यक्रम अर्थातच भावधारा हा कार्यक्रम. तर कार्यक्रमास आरंभ करताना आपण ऐकूया लता मंगेशकर यांचा हा स्वर.

0: अरुणदाते यांच्या स्वरात आपण ऐकले मंगेश पाडगावकर यांची गीतरचना आणि भावधारा. या कार्यक्रमात आपण आता घेऊया छोटीशी विश्रांती.
1: आपल्या जडणघडणीत आकाशवाणीची भूमिका असते फार महत्वाची. आकाशवाणी करते आपल्यावर चांगले संस्कार. आकाशवाणी बद्दल
2: गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व्यक्त करतायत आपले विचार.
3: मी लहानपणापासून आकाशवाणी ऐकतो, आजही ऐकतोय, आपणही सर्वांनी ऐकावे ही विनंती.

महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषण, यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादैव वाहिनीवर घरकुल

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्स 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावाखातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असतात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www

0: www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: भावधारा या मराठी गीतांच्या कार्यक्रमात आपले पुनश्च सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राची ही मादई वाहिनी आणि तुम्ही आस्वाद घेत आहात आपल्या आवडत्या कार्यक्रमाचा, अर्थातच भावधारा या मराठी भावगीतांचं. तर कार्यक्रमास पुढे नेताना आपण ऐकूया लता मंगेशकर यांचा हा स्वर.

सोनिया आणि पीट यांच्या जोड आवाजान तुम्ही ऐकले सुबी तसे कातार आणि आता वेळ झाला एक लहानसो विसव घेवपाचो. ऐकत रावत आकाशवाणी पणजी केंद्राचो हो मादय चॅनल.

0: सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असतात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: कातारा या कार्यावळी पोहोचून एक फावट सगळ्या माय मगाचो योगकार. तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो मादळ चॅनल 233.1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्स बरोबर 10:22 मिनिटां जाल्ली आसात आणि तुम्ही ऐकतात कार्यावळ कातारा. कातारांची कार्यावळ मुखार वताना आम्ही ऐकूया जॉयल रिबेलो हांचो हो स्वर.

0: जॉयल रिबेलो हांच्या आवाजांतल्यान तुमी आयकलें कातारां ह्या कार्यावळीचें निमाणें गीत. आनी ह्या कातारां सांगातच आयची कातारांची कार्यावळ इतल्यान हांगा सोंपता.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमका विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.
0: मोगाष्टांनो तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो मादय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यारच 1287 किलो हर्ट्स. बरोबर 10:30 जाल्ले आसात आमचे ह्या स्टुडिओन. आनी हो वेळ तुमचे खातीर घेवन आयला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ही कार्यावळ. तर आयज ह्या कार्यावळींतल्यान तुमी आयकतली प्रणती मात्रे हांच्या गायनातल्या राग रामकली.

0: आज हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत या कार्यावळीत तुम्ही ऐकले प्रणोती म्हात्रे ह्यांच्या गायनातल्यान राग रामकली. आणि या गायना सांगातच आईची हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ही कार्यावळ इतल्यान हांगाच सोपता. तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल.
1: सशक्त आणि निरोगी जीण आपणावपाक
2: आपणायात योग.
1: योग
2: भारताची प्राचीन देणगी. महात्मा गांधीजींनी म्हणिले,
1: स्वच्छता हीच खरी देवाची पूजा.
2: या महामानवाची 150वी जयंती मनयताना ताणीच दाखवल्या वाटेवेल्यान चलपाचो संकल्प करूया.
1: स्वच्छता ही सेवा.

0: सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं हो माझे चॅनल ऐकूया फिल्मी संगीत गाता रहे मेरा दिल.

राजा हिंदुस्तानी या फिल्मा खातीर तुमी आयकतात नदीम श्रवण हांणी संगीतबद्ध केले समीर हांची गीतां, अलका याज्ञिक आनी उदित नारायण हांचे जोड आवाज.

0: जोकर
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादे चॅनल तुम्ही ताल थल्ला फिल्मी संगीताचेर ऐकत गाता रे हे मेरा दिल. आणि आता कार्यावळ फुडे मरतना बंटी और बबली सोनू निगम महालक्ष्मी अय्यर शंकर महादेवन आणि सांगाती गुलजार हांची गीतां शंकर एहसान लॉय हांचे संगीत.

आनंद भाटे यांनी गायलेली ही रचना बालगंधर्व या चित्रपटातील होती आणि यानंतर पुन्हा एकदा बालगंधर्व याच चित्रपटात आनंद भाटे आणि शंकर महादेवन

तुम्ही ताल ठरल्या फिल्मी संगीताचेर आयकत गाता रही मेरा दिल. ह्या उपरांत चमेली फिल्मांत सुनिधी चौहान.

आकाशवाणी पणजे केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान तुम्ही ऐकतात दनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. 12 वरां जावन 3 मिनटां आतां जाल्लीं आसात. ह्या उपरांत वितरावपाच्या तरेकवार कार्यावळींची वळख आमच्या ऐकप्यांक आमी आतां करून दिता. बकरावत ह्या उपरांत घरकुल राखणदार ही स्नेहा संतोष जोशी हांणी सादर केली कथा आमी वितरायतात. तशेंच कविता वाचन दिपा मिरेंकर हांचे. 1:05 आसतली कांदो ओवळां, तर 1:40 सदाफुली. दनपारच्या सभेतली निमणी कार्यावळ 2:30 चित्रसंगीत.

सांजवेचे प्रसारण पाचवड्या 30 मिनिटांचेर सुरू जातले. कोंकणी ते येऊ आणि घेऊन येता प्रांजल मराठी आणि संगतांनी सादर केली तरेकवार कार्यावळ. 6:15 शब्दुली, 6:35 कातारा, 7 वरांचेर तेनी सांजा स्त्री शक्ती लक्ष्मी जोग आणि सादर केली कथा आम्ही वितरायतात. प्रादेशिक खबरो 7:20 झाल्या उपरांत 7:30 चावडेर पोपायचे कीड आणि रोग

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनला वेल्यान घरकुल कार्यावळ आता रोखडीच.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करात.
1: आकाशवाणी पणजी केंद्राची ही महादेवी वाहिनी आहे. श्रोते हो पुन्हा एकदा आपलं स्वागत सादर करीत आहोत. घरकुल कार्यक्रम

नमस्कार भगिनीनो, घरकुल कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात स्नेहा संतोष जोशी यांनी सादर केलेली कथा राखणदार, तसंच दीपा मिरिंकर यांनी सादर केलेल्या कविता. भगिनीनो, कार्यक्रमाची सुरुवात भक्तिरचनेनं.

0: भगिनीनो, आपली ही भेट खरकुल कार्यक्रमात महादेव वाहिनीवरून ऐकूया. स्नेहा संतोष जोशी यांनी सादर केलेली ही कथा राखणदार.
1: ए आई, अगं भिकाजी आलाय बघ बाहेर, त्याला पण दे ग चहा. रात्री बिचारा आला मला सोबत करत घरापर्यंत. अपरात्री यायला मी एकटा घाबरेन म्हणून इथपर्यंत आला सोबतीला. मग मीच म्हटलं, एवढ्या रात्रीचा माघारी नको जाऊस घराशी, झोप इथेच. बाहेर झोपलाय बघ बाकड्यावर. चहा आणि भाकरी पण दे गरम गरम, खाऊन जाऊ दे त्याला घराशी. त्याच्या घरचे पण वाट बघत असतील ना त्याची. अंथरुणाची वळकटी उचलत सदा आईशी बोलत होता. आई चुलीपाशी भाकरी भाजत होती आणि मोठ्या विस्मयानं सदाकडे पाहत होती. काय रे सदाशिवा, रात्री स्वप्न बिप्न पडलं की काय तुला? काय बरळतोयस रे? मला काही कळत नाही बघ. कोण भिकाजी, कुठून आला, कसा आणि कधी आला तुझ्यासोबत? मला तर सकाळी कुणीच दिसलं नाही बाहेर झोपलेलं. आई डोळे विस्फारून सदाकडे पाहू लागली. सदाशिव धावतच बाहेर आला. पाहतो तर बाहेरच्या बाकड्यावर रात्री भिकूला दिलेलं घोंगडं आणि चादर तशीच घडी केलेली होती. सदानं जवळ जाऊन पाहिलं. उशाजवळ एक विडीचं थोटूक अर्धवट जळून पडलं होतं. सदाला काहीच कळेना. भिकू, असा कसा ग न सांगताच घराशी गेला? चहा तरी पिऊन जायचा. एरवी आला तर आईच्या हातची चहा भाकरी खाल्ल्याशिवाय ढिम्म हालतच नव्हता. आणि आज न सांगताच निघून गेला. सदा मनातल्या मनात पुटपुटत चादर घोंगडं घरात घेऊन आला. सदाशिवा, झाली का खात्री? एवढ्या उशिरा रात्री अपरात्री असा फिरत जाऊ नकोस असं किती वेळा सांगितलं रे तुला? कामानिमित्त गेला होतास ना, मग कुणा सगळ्या सोयऱ्यांकडे राहायचं की रात्री पुरतं? कोण नको म्हणतंय तुला? आईनं सदाला सुनावलं. हो ग आई, मला नाही काही वाटत भीती भीती. पण खरं सांगू का? का कुणास ठाऊ, पण एका क्षणाला मन जरा बिथरलंच बघ. हातापायांना कंप सुटला म्हाताऱ्या बाबाचा चढाव चढताना. म्हटलं सुद्धा मनात, म्हाताऱ्या बाबा पाव रे बाबा, सुखरूप घरी पोचव. आणि काय योगायोग बघ ना, पुढच्या

त्याच वळणावर भिकाजी दिसला, झपझप चालताना. कसा बसा त्याला गाठला आणि म्हटलं, चल बाबा माझ्यासोबत, आज जीव घाबरा घुबरा होतोय माझा. मग काय, एक विडी शिलगावली, उरलेलं बंडल त्याच्या हातात सोपवलं आणि भराभर वाट तुडवली दोघांनी. त्याला म्हटलं, आजची रात्र इथेच राहा. तो तयारही झाला, त्याला चादर घोंगडं दिलं आणि मी येऊन माज घरात झोपलो. पण हा पठ्ठ्या, सकाळ व्हायच्या आतच धूम पळाला घराशी. सदानं रात्री घडलेला सगळा प्रकार आईला सांगितला. आईचं काळीत सरकलं, डोळे विस्फारत तिनं सदाला विचारलं, काय रे सदा, रात्री तू म्हाताऱ्या बाबाच्या मंदिराजवळ असताना किती वाजले असतील रे? साधारण 12:15 वाजले असतील बघ. काम झाल्यावर थोड्या गप्पा मारत बसलो, वेळ कसा गेला कळलंच नाही. आणि आयत्या वेळी सोबतीला पण कुणीच नव्हतं. म्हटलं, जाऊ दे, जाऊ भराभर, अर्ध्या तासात पोचतोच की घरी, म्हणून चालत सुटलो. पण का ग आई, तू असं का विचारलंस? सदाचं मन साशंक झालं. अरे बाबा, तो भिकाजी रात्री 11:30 पर्यंत इथेच होता, त्याच्यानंतर तुझी वाट बघून कंटाळून निघून गेला घरी. तो तुला कुठे सोबतीला मिळायचा? तू नीट बघितला होतास ना कोण होता तो? चेहरा दिसला होता का तुला त्याचा? आईनं संशयानं विचारलं. असं काय करतेस गाई, मी भिकूला नाही का ओळखत? चांगल्या गप्पा ठोकत आलो की इथवर, आणि तू म्हणतेस भिकाजी इथे होता रात्री म्हणून. असं कसं होईल? माझ्यासोबत होतं ते काय भिकाजीचं भूत होतं होय? सदाला काहीच कळेना. देवा म्हाताऱ्या बाबा, तूच सांभाळलंस रे पोराला. उद्याच येईन तुझ्या दर्शनाला, 1/4 किलो साखर ठेवीन तुला. आईनं हात जोडत साकडं घातलं. अगं काय बडबडतेस आई, मला कळेल असं सांगशील का काही? सदा पुरता गोंधळला. सदा, अरे काल रात्री तुझ्या सोबतीला भिकू नाही तर साक्षात म्हातारा बाबा आला होता, आईनं कंप भरल्या आवाजात सुनावलं. कळतय का काही? शिरतय का मेंदूत्या? आईनं सदाशिवची कान उघडणी केली. काय ग आई, थट्टा करतेस काय माझी? मी काय आता लहान आहे होय बागुलबुवाच्या गोष्टी ऐकायला? आता मोठा झालो की नाही? मी सदानं हसून विचारलं. थट्टा नाही रे पोरा, खरी गोष्ट आहे ही. तो म्हातारा बाबा आहे ना, राखणदार आहे त्या जागेचा, चांगल्याशी चांगलं आणि वाईटाशी वाईट उत्तर करणारा, आईनं समजावलं. आता हे आणि काय नवीन? सदा गोंधळला. मला सांग, रात्री येताना म्हाताऱ्या बाबाच्या चढतीपाशी तू काय म्हणालास? म्हाताऱ्या बाबा पाव रे बाबा म्हणालास की नाही? आईनं विचारलं. हो म्हणालो. मग? सदा साशंक झाला. मग पुढच्याच वळणावर तुला भिकाजी दिसला हो ना? आईचा पुढचा प्रश्न. अगं होय, पुन्हा पुन्हा तेच तेच प्रश्न काय विचारतेस? सदा वैतागला. रात्री 11:30 सुमारास भिकाजी इथेच होता आपल्या घरी, मग तो तुझ्या सोबतीला कसा येईल? आई काय सांगते सदाला काहीच कळेना. आई मला आता वेळ लागेल बहुतेक तुझं बोलणं ऐकून, एवढ्या वेळा मी त्या वाटेनं येत जात होतो, पण यापूर्वी असं कधी घडलं नाही. सदाच्या कपाळावर घामाचे थेंब जमले, पूर्ण अंग शहारलं, हाताचे तळवे घामेजले. विस्फारल्या डोळ्यांनी तो आईकडं आणि बाकड्यावरच्या विडीच्या अर्ध्या जळलेल्या थोटकाकडं बघत होता. घाबरू नकोस रे सदाशिवा, घाबरण्यासारखं काही नाही त्यात. तू मनापासून त्याला हाक मारलीस ना, म्हणून धावून आला तो तुझ्या मदतीला. जागेदार म्हणतात त्याला, त्या जागेचा राखणदार. जो वाईट कृत्य करतो त्याला शिक्षा, पण जो निरागसपणे त्याच्याकडे मदतीचा हात मागतो त्याला मोठ्या मनाने मदतही करतो. अशीच ख्याती आहे त्याची. यापूर्वी देखील कितीतरी जणांना त्यानं अशीच सोबत केली असं तुझे अप्पा सांगायचे. तुझ्यातल्या निष्पाप मनाला ओळखलं त्यानं आणि आला तुझ्या हाकेला धावून. आईनं सदाला निश्चिंत आणि निर्भय केलं. आई, माझा तर विश्वासच बसत नाही ग की खरंच मला म्हातारा बाबा पावला. अडचणीत असलेल्यांना कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन देव मदत करतो हे मी ऐकलं होतं, पण प्रत्यक्षात मलाही त्याचा साक्षात्कार झाला तोही माझ्याही नकळत. आता त्याचे पांग कसे फेडायचे ग मी? सदा निरागसपणे बोलला. तसं काही नसतं रे बाबा, तो कधी कुणाकडून कसली अपेक्षा नाही करत. तो भक्तीचा भावाचा भुकेला असतो. सदाचाराने वागणाऱ्याला तो नेहमी मदत करतो. त्याचं फक्त मनोभावे नाव घ्यायचं बस, आणखीन त्याला काही नको. आईनं सदाची समजूत काढली. सदाशिवनं हात जोडले आणि मनापासून म्हाताऱ्या बाबाचं स्मरण केलं. त्या दिवसानंतर रोज म्हाताऱ्या बाबाच्या मंदिराजवळून ये जा करायचा, पण त्याचं काळीच कधी थरथरलं नाही.
कारण

0: आता त्याला कळून चुकलं होतं की हा राखणदार सर्वांच्या रक्षणासाठी इथं बसला आहे. त्या दिवसापासून दर दिवशी अगदी न चुकता सदा विडीचं एक बंडल त्या म्हाताऱ्या बाबाच्या पायरीजवळ ठेवून मनापासून हात जोडून घरी यायचा. त्याच्या या नेमात कधी खंड पडला नाही. त्या घटनेनंतर सदाशिवच्या आईनं देखील 1/4 किलो साखर ठेवून म्हाताऱ्या बाबाला साकडं घातलं. असाच सगळ्यांच्या पाठीशी उभा राहा रे बाबा.
1: राखणदार भगिनीनो, स्नेहा संतोष जोशी यांनी सादर केलेली ही कथा आपण ऐकलीत. आपली ही भेट माधे वाहिनीवरून घरकुल कार्यक्रमात

0: भगिनो भगिनीनो लता दिदींचा हा स्वर आपण ऐकत आहात. महादेवी वाहिनीवरून घरकुल हा कार्यक्रम आणि यानंतर कविता वाचन सादर करतायत दीपा मिरिंकर.
1: कवितेचं नाव आहे साखळी टाका. आजीने लहानपणी शिकवला होता भरतकामाचा टाका साखळीचा. थरथरत्या हाताने तो लाल रंगीत रेशमी दोरा पांढऱ्या शुभ्र कपड्यावर सुई बरोबर वर खाली होत होता. म्हणाली, अशीच जोडीत जा पुरी नाती. म्हणाली, अशीच जोडीत जा पुरी नाती. एकात एक साखळी घालत न थांबता न थकता. म्हणाली, अशीच जोडत जा पुरी नाती. एकात एक साखळी घालत न थांबता न थकता. शब्दांचा अर्थ त्यावेळी कळलाच नाही. शब्दांचा अर्थ त्यावेळी कळलाच नाही. काळ्या सावळ्या सुरकुतल्या हात्यांचं कसब तेही समजलं नाही. आज मात्र मी तेच कसब वापरते आहे. आज मात्र मी तेच कसब वापरते आहे. तुटल्या नात्यांची चुकल्या वाटांची साखळी असल्या नसल्या रंगीत दोऱ्याने सांगते आहे भरते आहे. तुटल्या नात्यांची चुकल्या वाटांची साखळी असल्या नसल्या रंगीत दोऱ्याने सांगते आहे भरते आहे. एकात एक साखळी. कुठे मोती टाका कुठे कंथा कुठे

कशिदा कधी साधाच सरळ टाका, कधी साधाच सरळ टाका. कपड्यांचा रंग उडतो तसा माणसांचा रंग उडताना मी पाहिला, कपड्यांचा रंग उडतो तसा माणसांचा रंग उडताना मी पाहिला. मुखवट्या मागचा चेहरा उघडा तेव्हा झाला. कधी नात्यांचं रेशीम, रेशमातली नाती तुटली सुटली, कधी सांधली कधी फाटली, कधी तर शिवलेली ही उसवली. कधी नात्यांचं रेशीम, रेशमातली नाती तुटली सुटली, कधी सांधली कधी फाटली, कधी तर शिवलेली ही उसवली. पण मी मात्र न थांबता न विसरता उसवली नाती, चुकला शब्द परत परत शिवते आहे. पण मी मात्र न थांबता न विसरता उसवली नाती, चुकला शब्द परत परत शिवते आहे. रंगीत रेशमाने भरते आहे. कधी हे पॅचवर्क जमतं, कधी हे पॅचवर्क जमतं तर कधी ठिगळ लावलं असं वाटतं. तरी पण तोंडात ठेवत शब्द प्रेमाचा, तरी पण तोंडात ठेवत शब्द प्रेमाचा. हाताशी मिळेल तो रंग रेशमाचा, निळा हिरवा तर कधी पिवळा, निळा हिरवा तर कधी पिवळा. कधी पांढरा शुभ्र तर केव्हा कुट्ट काळा, कधी पांढरा शुभ्र तर कधी कुट्ट काळा. खालचा कपडा असू दे कसलाही, खालचा कपडा असू दे कसलाही, जुना जीर्ण अथवा कोराही, माझा आपला सुई अंदोरा हातातून कधीच सुटत नाही. माझा आपला दोरा अनसुई हातातून कधीच सुटत नाही. कपडा बदलतो रेशीम बदलते, कपडा बदलतो रेशीम बदलते, सुई मात्र कायम मीच असते. आजीने लहानपणी शिकवलेला टाका साखळीचा वारसा जोडण्याचा, न थांबता न थकता, न थांबता न थकता सतत आयुष्याच्या कपड्यामध्ये भरते आहे, सतत आयुष्याच्या कपड्यामध्ये भरते आहे. कवितेचं नाव आहे जाळलेले झाड. झाड जळत होते उसासत होते, झाड जळत होते उसासत होते, खोडातून गळत लाल काळा डिंक शेवटच्या श्वासात मोजलेले हुंदके. खोडातून गळत लाल काळा डिंक शेवटच्या श्वासात मोजलेले हुंदके. धुरात अडकलेले दबलेले उमाळे, धुरात अडकलेले दबलेले उमाळे. अनेक पक्षी पाखरे निशब्द, अनेक पक्षी पाखरे निशब्द. घरटी ढोल निवाऱ्यावर निखारा, साप सरडे घारी किडे मुंग्यांचा आसरा. घरटी ढोल निवाऱ्यावर निखारा, साप सरडे घारी किडे मुंग्यांचा आसरा. आता बनलेला सगळा कोळसा, आता बनलेला सगळा कोळसा. आजवर फुललेली फुले फळे पाने खाऊन जगलेली सारीच बेईमान, आजवर फुललेली फुले फळे पाने खाऊन जगलेली सारीच बेईमान. अनेक सवाल तुझ्यासाठी माझ्यासाठी आजूबाजूच्या साऱ्यांसाठी त्या शुष्क काळ्या खोडाचा. आणि जबाब द्यायला, आणि जबाब द्यायला सगळेच तोंड फिरवून चाललेत. आता बाजूचे हिरवे झाड घाबरून पळून जाऊ पाहते अमानुष मानवापासून, पण त्याची मुळे घट्ट रुतली आहेत, पण त्याची मुळे घट्ट रुतली आहेत लाल मातीत. कवितेचे शीर्षक आहे मी वाट पाहिन. निर्माल्यात लपवलेत ओंजळभर ओली स्वप्ने, निर्माल्यात लपवलेत ओंजळभर ओली स्वप्ने. दडवून ठेवलाय रंग सुगंध अन बंदी केलीय स्वप्नांना हसायची दिसायची, बंदी केलीय स्वप्नांना हसायची दिसायची. निर्माल्य विसर्जनाच्या वेळी हळूच टाकेन पेरून कुण्या झाडाच्या मुळाशी, निर्माल्य विसर्जनाच्या वेळी हळूच टाकेन पेरून कुण्या झाडाच्या मुळाशी. शिंपडेन थेंबर पाणी स्वतःच्याही नकळत, शिंपडेन थेंबर पाणी स्वतःच्याही नकळत. आणि वाट पाहिन तिरुजण्याची, आणि वाट पाहिन तिरुजण्याची तरारून रोपटे होण्याची. ताठ मानेचे पण हिरवेगार, ताठ मानेचे पण हिरवेगार. येतील छोटी पाने निळी जांभळी फुले, येतील छोटी पाने निळी जांभळी फुले. आणि लपवलेली ओली स्वप्ने जगाशी बोलतील हसतील, लपवलेली ओली स्वप्ने जगाशी बोलतील हसतील. मी वाट पाहिन, मी वाट पाहिन. कवितेचं नाव आहे कहाण्या. एकमेकांना आधार देत साथीने त्या खेळताहेत धालो, एकमेकांना आधार देत साथीने त्या खेळताहेत धालो. मागे पुढे एका लईत साथीने त्या गात आहेत धालो, मागे पुढे

एका लई साथीने त्या गाता हेत धालो, कहाण्या तुळशीमाईच्या सीता द्रौपदीच्या, कहाण्या तुळशीमाईच्या सीता द्रौपदीच्या, नमन दुर्गेला गणेशाला, नमन दुर्गेला गणेशाला, मागत भले गोवाचे घरादाराचे साथीने खेळताहेत फुगड्या. ही ती कमरेत हात घेत तिच्या आवाजाचा कंप मोजत, लहान मोठ्या सगळ्याच एका लईत एकाच सुरात. ही ती कमरेत हात घेत तिच्या आवाजाचा कंप मोजत, लहान मोठ्या सगळ्याच एकाच लईत एकाच सुरात. रडगाणी विसरून प्रपंचाची, आजूबाजूचा गच्च अंधार आणि कडक थंडी, आजूबाजूचा गच्च अंधार आणि कडक थंडी ओलांडत पोचल्या आहेत आदिम आयुष्यात. शतकानुशतके खेळलेला धालो एकमेक

0: शतकानुशतके खेळलेला धालो एकमेकांना धरून पुढे मागे करीत पुन्हा तोच खेळ, तीच गीते आणि त्याच कहाण्या. पुन्हा तोच खेळ, तीच गीते आणि त्याच कहाण्या, त्याच लयीने, सुराने, तरीही नव्याने ऐकवत आहेत एकमेकींना. त्याच लयीने, सुराने, तरीही नव्याने ऐकवत आहेत एकमेकींना. आणि साऱ्या जगाला, जग बदलले, माणूस बदलला, जग बदलले, माणूस बदलला, त्या तिथेच, त्याच नियमात, नात्यात, बंधनात, त्या तिथेच, त्याच नात्यात, नियमात, बंधनात, पुन्हा पुन्हा पुढे मागे होत नाचत, पुन्हा पुन्हा पुढे मागे होत नाचत, एकमेकांना आधार देत साथीने त्या खेळताहेत धालो. एकमेकांना आधार देत साथीने त्या खेळताहेत धालो. कवितेचं नाव आहे हंडा कळशी. पूर्वी बाया जायच्या पाणी आणायला सकाळी घेऊन हंडा कळशी डोईला. नितळ निवळ पाणी आडाला, नितळ निवळ पाणी आडाला, शेजीबाई थांबायची वाटेत भेटायला. नितळ निवळ पाणी आडाला, शेजीबाई थांबायची वाटेत भेटायला. पाण्याने भरून जाई हंडा निकळशी, सुखदुःख बोलून रिकामी होई सासूरवाशी. पाण्याने भरून जाई हंडा निकळशी, सुखदुःख बोलून रिकामी होई सासूरवाशी. आता आता पाण्याची टाकी आहे बिल्डिंगवर भरली, आता पाण्याची टाकी आहे बिल्डिंगवर भरली, रिकामा हंडा कळशी पोटमाळ्यावर उपडी झाली, रिकामा हंडा कळशी पोटमाळ्यावर उपडी झाली. नळाच्या पाण्याने मिनिटातच बादली भरून गेली, नळाच्या पाण्याने मिनिटातच बादली भरून गेली, आणि बाईची गुजे मनची मनातच विरून गेली. शेजीबाई भेटत नाही, भेटली तर जुळत नाही, जुळली तर बोलवत नाही. शेजीबाई भेटत नाही, भेटली तर जुळत नाही, जुळली तर बोलवत नाही. गुज गोष्टी सांगेन अशी जागाच नाही राहिली, गुज गोष्टी सांगेन अशी जागाच नाही राहिली. बोलून हलके व्हायला माणसेच नाही राहिली, बोलून हलके व्हायला माणसेच नाही राहिली. तिला आता गरज भासू लागली समुपदेशकाची, तिला आता गरज भासू लागली समुपदेशकाची. आणि मग, आणि मग माळ्यावरची उपडी हंडा आणि कळशी पाण्याच्या थेंबाविना रडली ओकसा बक्षी. माळ्यावरची उपडी हंडा आणि कळशी पाण्याच्या थेंबाविना रडली ओकसा बक्षी. कवितेचं नाव आहे ठरवूनच ठेव एकदा. ठरवूनच ठेव एकदा कोणत्या जमिनीत रोवशील झाडे बिया. ठरवूनच ठेव एकदा कोणत्या जमिनीत रोवशील झाडे बिया, कुठे वेली आणि कुठे फक्त गवत चारा. कुठे वेली आणि कुठे फक्त गवत चारा. कुणाला देशील पाणी झारीने हळुवार. कुणाला देशील पाणी झारीने हळुवार. कुठे सोडशील पाण्याचा पाईप बेलगाम. ठरवूनच ठेव एकदा, ठरवूनच ठेव एकदा कुणासाठी असेल प्रकाश सूर्याचा आणि कोण दबेल अंधारात काळ्या. कुणासाठी असेल प्रकाश सूर्याचा आणि कोण दबेल अंधारात काळ्या. कोण कौतुकाचा बोन्साय खुरटलेला, कुणी वाढायचं कुणी तयार थांबायला. कोण कौतुकाचा बोन्साय खुरटलेला, कुणी वाढायचं कुणी तयार थांबायला. ठरवूनच ठेव एकदा, ठरवूनच ठेव एकदा कुणापासून मिळेल छाया सावली. कोण देईल पाने फुले फळे आपली. कोणापासून मिळेल छाया सावली. कोण देईल पाने फुले फळे आपली. कि देईल आग तण टोचत पायाना, कि देईल आग तण टोचत पायाना. चालेल का दिखाऊ लॉन हिरवा, चालेल का दिखाऊ लॉन हिरवा. ठरवूनच ठेव एकदा. मग होतील नागमोडी वाटा सरळ सोट, तुझ्यासाठी मिळतील सारे मार्ग धोपट. तुझ्यासाठी मिळतील सारे मार्ग धोपट. तू फक्त चालत राहायचं मुकाटपणे, तू फक्त चालत राहायचं मुकाटपणे. झाडाखालून वेली जवळून गवतावरून, झाडाखालून वेली जवळून गवतावरून. ठरवूनच ठेव एकदा.
1: भगिनीनो, आपण ऐकल्यात दीपा मिरिंकर यांनी सादर केलेल्या कविता

भगिनीनो, आकाशवाणी पणजी केंद्राच्या माधे वाहिनीवरून आपली ही भेट घरकुल कार्यक्रमात. भगिनीनो, आपल्याला माहीत असेलच कतारचे माजी अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचं काल सकाळी वयाच्या 74व्या वर्षी निधन झालं. कतारची सर्वोच्च सरकारी संस्था अमीरी दिवाणनं या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या निधनाची घोषणा केली आहे. शेख हमद यांच्या निधनामुळे भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

भगिनीनो, पाऊस आणि संगीत या दोन गोष्टींचा आपली संस्कृती आणि साहित्याशी अत्यंत जिव्हाळ्याचा असा संबंध. संगीत असृष्टीत पावसाला आणि निसर्गाला केंद्रस्थानी ठेवून अनेक अजरामर गाणी, भावगीतं आणि कविता रचल्या गेल्या आहेत. पाऊस आणि संगीताचा हा अनोखा मिलाप भारतीय शास्त्रीय संगीतातही पाहायला मिळतो. पावसाळ्यात चहा आणि भजी खात खात ही गाणी ऐकणं हा रसिकांचा आवडीचा भाग.

0: भगिनीनं राहुल देशपांडे यांनी गायलेल्या वैभव जोशी यांच्या या गीताबरोबरच समाप्त होत आहे आजचा आपला घरकुल कार्यक्रम. पुन्हा आपली भेट उद्या याच वेळी. निरोप द्या. नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राची हिमा देवाणी आहे. आपण ऐकत आहात दुपारच्या सभेतील आमचे हे विविध रंगी कार्यक्रम. दुपारचा एक वाजतोय. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही प्रसारित करीत आहोत.
1: शर्मा. पश्चिम बंगाल में दो नए अपराध रोधी कानून आज से लागू हो गए हैं. इस वर्ष जून में राज्य विधानसभा

कानो या कार्यावर आज घेऊन आईली ही भक्तिगीता गावपी कलाकार एरिक ओझारियो आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलावेल्यान ह्यो कार्यावळी तुम्ही ऐकतात. 1:30 दिल्ली केंद्रावेल्यान मराठीतल्यान खबरो आम्ही सहक्षेपित करतात.

नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। स्वदेश निर्मित चार अद्ययावत युद्धनौका गेल्या एका महिन्याभरात नौदलाच्या ताफ्यात दाखल। अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा। बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक। इराणचं अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर। प्रसिद्ध अभिनेता सॅम नील यांचं निधन। आणि देशाच्या विविध भागात झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू।

आता बातम्या विस्तारानं. भारतीय नौदलात स्वदेशी आरेखन आणि निर्मिती असलेल्या चार अद्ययावत फ्रिगेट युद्धनौका गेल्या एका महिन्यात सामील करण्यात आल्याचं सरकारनं म्हटलं आहे. यातल्या आयएनएस दुणगिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्रय या फ्रिगेट नौका 21 जून रोजी सामील झाल्या होत्या, तर आयएनएस महेंद्रगिरी 11 जुलै रोजी सामील करण्यात आली होती. या युद्धनौका प्रोजेक्ट 17A अंतर्गत भारतात निर्माण करण्यात आल्या असून हवाई हल्ले, जमिनीवरून तसंच पाणबुडीवरून आलेले हल्ले रोखण्याची क्षमता त्यांच्यात आहे. या प्रकल्पात 7 युद्धनौका बांधण्याचं नौदलाचं नियोजन आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं इंटरपोल डिजिटल फॉरेन्सिक्स एक्सपर्ट ग्रुपच्या 11व्या बैठकीचं तसंच आंतरराष्ट्रीय गुन्हे अन्वेषण स्पर्धा आणि शिखर परिषदेचं उद्घाटन होणार आहे. भारत या परिषदेचं यजमानपद दुसऱ्यांदा भूषवत आहे. या परिषदेत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी आणि 47 देशातल्या पोलीस आणि इतर सुरक्षा क्षेत्रातल्या प्रतिनिधींसह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आर्थिक गुन्ह्यांचा तपास, घटनास्थळांवरचं व्यवस्थापन, देशातल्या विविध उत्कृष्टता केंद्राचं अनावरण आणि आशियातल्या पहिल्या स्वदेशी मोबाईल प्रयोगशाळेचं लोकार्पण यांच्या हस्ते करण्यात येईल. अयोध्येच्या राम जन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचं अपहार झाल्याचा आरोप करून त्याची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारकडून जबाब मागितला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासालाही न्यायालयानं नोटीस बजावली आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं आहे. उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहार प्रकरणी उघडकीला आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून इथून चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून संशयित आरोपींचा शोध सुरू केला होता. संशयिताला अखेर डेहराडूनमधून ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर नोंदींची तपासणी सुरू केली आहे. राष्ट्रीय आरोग्य संशोधन धोरणाच्या मसुदा निर्मितीसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सूचना मागवल्या आहेत. देशाच्या आरोग्य संशोधन प्रणालीला योग्य रूप आणि बळकटी देण्यासाठी या धोरणाची निर्मिती केली जात आहे. नागरिकांच्या आरोग्य सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वासू, सर्वसमावेशक, स्वावलंबी आणि प्रभावी व्यवस्थेच्या निर्मितीत हे धोरण सहाय्यक ठरेल. विविध हितसंबंधींनी दिलेल्या सूचनांचा आणि शिफारशींचा समावेश करून हे धोरण तयार केलं जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी 27 जुलैपर्यंत आपल्या सूचना सादर कराव्यात असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. काही केंद्रीय मंत्रालयातर्फे डॉक्टर्स आणि इतर व्यावसायिकांसाठी इंटर्नशिप मिळवून देणारा गुगल फॉर्म इंटरनेटवर फिरत आहे, परंतु त्यातला दावा पूर्णतः खोटा आणि चुकीचा आहे असं पत्र सूचना कार्यालयाच्या सत्यशोधन विभागाने म्हटलं आहे. अशा प्रकारची कोणतीही इंटर्नशिप कोणत्याही मंत्रालयानं देऊ केलेली नाही असं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद लिंकवर अथवा मंचावर क्लिक करू नये आणि व्यक्तिगत माहिती सामायिक करू नये, तसंच खात्रीशीर माहितीसाठी नेहमी अधिकृत सरकारी संकेतस्थळाला भेट द्यावी असं कार्यालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. जॉर्डन, बहारीन आणि कुवेतमधल्या अमेरिकन लष्करी तळांवर झालेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांची जबाबदारी इराणच्या आयआरजीसीने घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांवर काल केलेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरादाखल हे हल्ले केल्याचं इराणनं म्हटलं आहे. हुरमुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेने आणखी हल्ले केल्यास त्यालाही प्रत्युत्तर दिलं जाईल असं इराणनं म्हटलं आहे. हुरमुझ

0: समुद्रधुनीचं रक्षण करण्यासाठी आणि तिथली वाहतूक सुरळीत होण्यासाठी आपण हल्ले केल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. दरम्यान GFS गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर ओमानच्या किनाऱ्यानजीक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जहाजावरील 11 भारतीय कर्मचाऱ्यांपैकी 10 जणांची सुटका करण्यात आली असून एक कर्मचारी बेपत्ता आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या हल्ल्याचा निषेध केला असून या भागात व्यापारी जहाजांवर होणाऱ्या सततच्या हल्ल्यांच्या घटनांबद्दल मंत्रालयानं चिंता व्यक्त केली असून या भागात शांतता आणि स्थैर्य यासाठी राजनैतिक तोडगा काढण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. कतारचे नेते अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचं काल निधन झालं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आज देशभरात एक दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर काल सकाळी चंद्रकोट इथल्या एका लंगरसमोर दोन बसेस आणि एका कारची टक्कर होऊन किमान 18 जण जखमी झाले. यात बहुतांश अमरनाथ यात्रेकरूंचा समावेश आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रामबन इथल्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याचंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं. एका बसचा ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाला. सांगली जिल्ह्यात रंगनाथ महाराज यांच्या दिंडीतल्या एका ट्रकनं बेलसर टोल नाक्याजवळ कसबे दिग्राज दिंडीतल्या वारकऱ्यांना जोरदार धडक दिल्यानं 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला आणि 7 जण जखमी झाले. पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी ही माहिती दिली. थायलंडची राजधानी बँकॉक इथं काल रात्री एका पबला भीषण आग लागल्यामुळे 27 जणांचा मृत्यू झाला आणि अन्य 63 जण जखमी झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची सखोल चौकशीचे आदेश बँकॉकचे गव्हर्नर चार्ड चार्ट सिंटीपुंत यांनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. बाहेर निघण्याचा मार्ग अरुंद असल्यामुळे जास्त जीवितहानी झाल्याचं या अधिकाऱ्यानं सांगितलं. प्रधानमंत्री अनुतीन चारनविराकुल यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. व्हिएतनाम इथं झालेल्या बोट दुर्घटनेतले 15 मृतदेह आज रात्री भारतात आणले जातील अशी माहिती व्हिएतनाम इथल्या भारतीय दूतावासानं आज दिली. व्हिएतनाम एअरलाइन्सच्या विमानानं हे मृतदेह 9:30 सुमाराला मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणले जाणार आहेत. या अपघातात अन्य 16 जणांना वाचवण्यात यश आलं होतं. त्या सगळ्यांना प्रथमोपचारानंतर या आधीच भारतात आणलं आहे. तसंच एका गंभीर जखमी पर्यटकावर व्हिएतनाममध्ये उपचार सुरू आहेत. सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट अभिनेते सॅम नील यांचं आज ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. ज्युरासिक पार्क, द पियानो अशा चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी ते ओळखले जात होते. 2023 त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर ते कर्करोगमुक्त झाले होते. मात्र अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांचं निधन झालं. भारतीय महिला क्रिकेट संघ लंडनमधल्या लॉर्ड्स मैदानावर ऐतिहासिक कसोटी विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. काल सामन्याच्या दिवस अखेर भारतानं इंग्लंडसमोर 457 धावांचं लक्ष ठेवलं होतं. जपानच्या टोकियो इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या जपान ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अव्वल पुरुष दुहेरी जोडी सात्विक राज रानकी रेड्डी आणि चिराग शेट्टी हे भारताचं नेतृत्व करतील. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वदेश निर्मित 4 अद्ययावत युद्धनौका गेल्या 1 महिन्याभरात नौदलाच्या ताफ्यात दाखल. अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा. बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक. इराणचं अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर. प्रसिद्ध अभिनेता सॅम नील यांचं निधन. आणि देशाच्या विविध भागात झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: .33°1 म्हळ्यारूज 1287 किलोहर्ट्सांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आमी उलयता. आमच्या स्टुडिओतल्या घड्याळात 1:40 जाल्यात.
2: आइडिया यही करते हैं पार्टी. पिज़्ज़ा पार्टी. चल अपना कार्ड और पिन दे।

सदाफुली कार्यावळीतले हे निमाणे गीत रवींद्र बिजूर ह्यांच्या आवाजान बाकी बाब बोरकार ह्यांचे तुम्ही ऐकतात सदाफुली आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान. ह्या उपरांत दोन वरांचेर कांय खिणा भितर दिल्ली केंद्रा वेल्यान खबरो आमी सहक्षेपीत करता. पयली इंग्लिशीतल्यान आनी 2:15 हिंदीतल्यान 2:30 आमच्या केंद्रावेल्यान फिल्मी संगीत ऐकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल.

चित्रसंगीत कार्यावळ सुरू करताना आशा भोसले यांचो हो आवाज तुम्ही ऐकले. राहुलदेव बर्मन हांणी संगीतबद्ध केल्ले आनंद बक्षी हांचे हे गीत आवाज ह्या फिल्मा खातीर. आनी आतां आशा भोसले हांच्या सांगातान किशोर कुमार. जस्टीस चौधरी ह्या फिल्मांत इंदीवर हांचे गीत संगीतकार बप्पी लहरी.

जस्टिस चौधरी या फिल्म खातीर किशोर कुमार आनी आशा भोसले हांचो जोड आवाज तुमी आयकलो. इंदीवर हांचे गीत संगीतकार आशिल्ले बप्पी लहरी. जिणेचो सार सांगपी चित्रपट सृश्टीतली ही तुमच्याच आवडीची तरेकवार गीतां. फुडें वतना मिस्टर इंडिया फिल्मांत किशोर कुमार आनी सांगाती गीतकार जावेद अख्तर, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

मिस्टर इंडिया फिल्मातल्या ह्या गीता उपरांत चित्रसंगीत कार्यावळ फुडें व्हरतना किशोर कुमार आपकी कसम ह्या फिल्मांत राहुल देव बर्मन हांचें संगीत आनंद बक्षी हांची ही रचना.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. आता सांजवेळची 5:30 जातात. आयच्या दिसाचे हे सांजवेळच्या सभेक आता आमी आरंभ करतात आमच्या समेस्त आयकुप्यांक येवकार. आणि आयकुप्यानो, हे सभेच्या सुरवेक आयकुपाक रावात तरणाट्यां खातीर आशिल्ली कार्यावळ कोकणी युववाणी घेऊन येतात काय खिणातूच.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: मार पाहून तांका शिकोनी। कष्ट करून हातपाय हालून काम करपी सगळ्या गोयच्या कंडक्टरांक वैभवाचो पयल्यान पयलो सलाम।
1: इश्टानो, गोयची लांब लचक अशी किनारपट्टी, देवळां, चर्ची, किल्ले आणि या दिसांनी घोग्यांनी व्हावपी वजर, निसर्गान संपन्न असो सैम, या सगळ्या गजालींक लागून गोंयांत रावपी आमी सगळे खऱ्यांनीच भाग्यमान आसात अशें म्हळ्यार अतिताय जावची ना। गोयच्या सैमाचे वर्णन करपी गीत गोंय म्हजे गायता म्हज्या दर्या ल्हाराचेर सादर करतात बाय प्रांजल मराठे आणि बाय तेजल मराठे।

0: इश्टानू गांवान जाव जाल्यार शारांत तरणाटे मोटाय सायकली घेवन भोंवतात, ताका वेगाची मर्यादा आसा वा ना, हॅल्मेट घातले ना, वेगाची मर्यादा पाळ्ळी ना जाल्यार ते आपलो जीव वगडायतात आनी सगळ्यांकूच त्रासान घालतात. ह्याच विशयाक धरून एक नाटकुले चूक कोणाची बरोवपी प्राध्यापक सत्यवान नायक वाटेकार जातात. बाय ऐश्वर्या नायर, बाय प्रांजल मराठे, बाय तेजल मराठे, बाब वैभव कवळेकार आनी संजय सालेलकार.
1: आयकात म्हज्या भावांनो, आयकात म्हज्या भयणांनो, लायसन्स नासतना गाडी चलोवप कायद्यान गुन्यांव. आयकात आयकात, हांगा आशिल्ल्या पालकांनो आयकात, 18 वर्सां पयली गाडी चलोवप कायद्यान गुन्यांव. आयकात हांगा आशिल्ल्या तरणाट्यांनो, भरधाव वेगान गाडी चलोवप होय बी गुन्यांव. आयकात म्हज्या इश्ट इश्टिणींनो.

0: हेल्मेट नसताना मोटरसायकल चोलोप होय बी कायद्यान गुन्ह्याव। होय होय कायदो मोडू नका गुन्ह्याव करू नका, कायदो मोडू नका गुन्ह्याव करू नका। तर 18 वर्सा पहिली गाडी चोलोप म्हळ्यार
1: मरण मरण मरण।
0: पळयात तर ही कुटुंबाची कथा।

0: तर जक मारीत बापायक आवयक पुताचे आयकून यशा खातीर गाडी हाडून दिवची पडली.
1: गाडी कशी दिसता मम्मी?
0: बेस्ट बाबा, बेस्ट दिसता.
1: मम्मी तुका सांगता, त्या शेजारच्या महेशान नवी गाडी हाडिल्ली तेन्ना म्हाका कितलो चाळयत आलो तो. आतां पळयस तूं, हांव तेका कसो दिसभर तेच्या घरा मुखार कशी वलता मारता.
0: बरें बरें.
1: फोन कशें वाजयता पळय, आनी रेसी तर इतल्यो लायता की सगळ्या इश्टांक अजाप करून सोडटा.
2: जालें मरे समाधान, आतां खवदळ घालून सोड, वाड्या वयली सगळी केस्तवां घरा हाड. खबरदार, म्हज्या कानार अशें कितें आयलें जाल्यार ओगी रावचो ना हांव तुका, पयलींच सांगता.
1: ना डॅडी, तशें कांयच जावचें ना.
0: तुमी ओगीच अशें कित्याक तापार जाता?
2: आवय पुता फुडें बाय उपाय ना.
0: अठरा वर्सां पयली गाडी घेवन दिली, कामतिल्या यशाक मोटर बायक दिली. गाडी घेवन यश पिड्यार जालो, गांवच्या रस्त्याचेर उधळूंक लागलो. भाटकारालो चेडो म्हण लोक ओगी रावले. यश मात दिसान दीस बिगडत गेलो. हॅलो हॅलो मोबायलार उलयता, मदीं मदीं कट मारून लोकांक आड उडयता.
2: यश असो हांगा रे, त्या गावण्याकाराच्या चलयेक तुवें गाडये वयल्यान उडयली खंय?
0: किदें किदें हे किदें सांगता तुमी?
2: हांव सांगना, चलयेचो बापूय सांगतालो. तो बॉब मारतालो बाजारान आमच्या नांवान.
1: डॅडी तातूंत म्हजी कांयच चूक ना. हांवें तांकां सांगिल्लें म्हाका घट्ट वेंग मारून बस म्हणून, ते बसले ना, देखून पडले.
2: पळयले पळयले तुजो पूत भायर कितें दिवे लायता तो.
0: रस्त्याच्या मदल्यान बायकाच्या सीटार चेडवाक घेवन भोंवता यशो. कमरेन घालून हात रेस मारीस भोंवता मांडव.

0: नदीच्या पुलावेल्यान आमचो हो यश. तर इश्टानो, एक दीस यश आपल्या इश्टा वांगडा पिकनिकेक गेल्लो. थंय गाडयांच्यो रेसी खेळ्ळे. तर पळोवया.
1: म्हजी ही नवी बायक म्हाका कोणूच फाटी घालपाक शकना.
2: म्हजी गाडी ती तुजे गाडयेकूच फास्ट धांवता.
1: हय, चल लावया तर रेसी.
2: राव, हांव मातशें हॅल्मेट घालता.
1: हॅल्मेट कित्याक घालता ते जाणट्यांनी घालप, हांव असोच येता.
2: चल चल तर मार स्टार्ट. या आमी.
0: ह्या गाडयेच्या रेसीत यशाच्या गाडयेची इतकी स्पीड वाढली की मुखार येवपी ट्रकाक तो आपटलो आणि आताच सोपलो. फाटल्यान येवपी राजू आपडलो, पूण हेल्मेट घातिल्ल्यान तो वाटलो. आता पळोवया यशाच्या घरा किती झाला ते. पुता उट, पुता उट, किती झाले रे हे, किद्याक सोडून गेलो रे तू आमका यश. यश
2: तुझ्या हट्टाक लागून गेलो. तो मोटरसायकल घेऊन लायली न्हय तुवें ताका. चुकलो गो तो, चुकले आमचे. म्हजे आयकल्ले जाल्यार हो प्रसंग येवचो नासलो आमचेर. पुता उठ रे एकदा.
0: यश यश, म्हजे चुकीक लागून म्हाकाच सोडून गेलो रे यश. यश यश यो रे परत. पळयले न्हय, भुरग्यांक व्हड जावच्या आदीच गाडयो घेऊन दिल्यार ताचो परिणाम किती जाता तो. हय, फकत मरण मरण आणि मरण. आवय बापायन भुरग्याचे लाड करचे, पूण हे लाड जीवघेणे नाशे. शिकपाच्या वेळार शिकचे, खेळपाच्या वेळार खेळचे. आवय बापायन योग्य मार्गदर्शन करून आपल्या भुरग्याक बरे नागरिक करचे.
3: चूक कोणाची हे नाटकुले तुम्ही ऐकले. हातूंतल्यान सगळ्या तरणाट्यांनी देख घेवची आणि कायदे लक्षात घेऊन देशाचो एक बरो नागरिक जावचो. इश्टानो, गोयच्या फुडाराविशी दर एका युवाचे आपले वेगळे असे सपन असता. असे म्हणतात की जे मनात असता तेच सपनान दिसता खंय. पूण हीच सपना जर जितेपणी पळयली, जागे रावून पळयली, जाल्यार खूप बरे जातले. अशेच एक सपन ऐकूया बाय प्रांजल मराठ्याचे.
4: हांवें असे सपन पळयला. पोट भरतल्या जमनी खातीर घरात झगडी जावची ना. व्हड जावन भुरगीं आवय बापायक घरा भायर घालची ना. हांवें अशें सपन पळयलां. आपले जिवीत दुसऱ्यांचेर फुकट कोण सोडचो ना. सोऱ्याच्या चवी खातीर घोव बायलेक मारचो ना. हांवें अशें सपन पळयलां. आवयचे माये खातीर भुरगे केन्ना रडचे ना. आपल्याचेर वजे म्हूण चलये केन्नाच मारचे ना. हांवें अशें सपन पळयलां. शिक्षणाचो ताण आवय बापूय भुरग्यांचेर केन्ना घालचो ना. 2 वर्सांच्या भुरग्याचेर इंग्लिशेची उतरां मारचे ना. हांवें अशें सपन पळयलां. फटींगपणान हांगसर कोण संवसार आपलो करचो ना. घामान जो पयसो केला तो वायट व्यसनांक मोडचो ना. हांवें अशें सपन पळयलां. आतंकवाद हो शब्द तरणाटे केन्ना शिकचे नात. कागदाच्या ह्या पैशा खातीर आपलो देश विकचो ना. हांवें अशें सपन पळयलां. ह्या भुयेक लागून सगळे आपलो जीव लेगीत दितले. ह्या भुयेक लागून सगळे आपलो जीव लेगीत दितले. मनीसपणान जगतले आणि मनीसपणान मरतले. हांवें अशें सपन पळयलां.
3: तर आयची ही कार्यावळ तुमच्या मुखार दवरली बाय प्रांजल मिलिंद मराठे, बाय तेजल मिलिंद मराठे, बाय ऐश्वर्या भरत नायर, बाब वैभव गोविंद कवळेकर आणि हांव संजय सालेलकर. तर आज आम्ही ही सादर केली युवावाणीची कार्यावळ तुमका सगळ्यांक आवडल्याच आसतली अशी हांव आस्त बाळगिता. आणि आमच्या सगळ्यांच्या वतीन तुमका मना काजा सावन देव बरे करू म्हणटा. जय युवा, जय गोमंतक.
5: तर इश्टानो, निकतीच हांवें ऐकली प्रांजल मराठे आणि सादर आणि सांगात्यांनी सादर केली तरेकवार अशी ही कार्यावळ. तुम्ही ऐकता तरणाट्यां खातीर आशिल्ली ही युववाणी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान 233° 1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर.

0: शंकर महादेवन हांच्या आवाजातल्या निकतेच आम्ही ऐकले दीप कारापूरकर हांचे गीत आणि ह्या गीता खातीर संगीत आशिल्ले अशोक पत्की हांचे. आणि इश्टानो ह्या गीता सांगाताक इतल्यान आयची ही युववाणी कार्यावळ हांगाच सोपता. आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. आता ऐकूया मुखेल खबरो.
1: नमस्कार, ह्यो आसात काय मुखेल खबरो. भारत टॅक्स 2026 हो भारताचो सगळ्यात व्हडलो संवसारीक टॅक्सटायल इव्हेंट फाल्या नवी दिल्लीच्या भारत मंडपमात सुरू जातलो. नागरिकत्व थारावपाची वा मनशाक विदेशी घोषित करपाची प्रक्रिया निपक्ष आसपाक जाय आणि न्यायालयीन तत्वां कायम दवरपाक जाय असो निर्णय सर्वोच्च न्यायालयान आयज दिला. गोय सरकारच्या पुराभिलेख संचालनालयान 15 जुलयाक पणजीतल्या मॅकिनेज पॅलसांत आषाढस्य प्रथम दिवसे ह्या खास कार्यावळीचे आयोजन केला. ह्या दिसा गोयातल्या संस्कृत हस्तलिखितांचेर एक खाशेले प्रदर्शन आसतले. गोयातल्या संस्कृतचो इतिहास ह्या विषयाचेर एक दिसाचे चर्चासत्र लेगीत जातले. सरोजिनी दामोदरन फाउंडेशन ह्या संस्थेच्या पालवान चालू आशिल्ल्या विद्याधन स्कॉलरशीप प्रोग्राम 2026 ह्या येवजणेचो गोयच्या विद्यार्थ्यांनी लाव घेवचो अशें गोय माध्यमीक आणि उच्च माध्यमीक शिक्षण मंडळान मागला. 2026 वर्सा एसएससी परिक्षा पास जाल्ल्या हुशार पूण अर्थिकरित्या अक्षम आशिल्ल्या विद्यार्थ्यांक फुडल्या शिक्षणा खातीर आधार मेळचो हो ह्या स्कॉलरशिपीचो उद्देश आसा. फिफा विश्वचषकाच्यो उपांत्य सर्ती निश्चित जाल्यात. पहिल्या उपांत्य फेरयेंत फ्रान्स बुधवारा स्पेना आड खेळटलो जाल्यार दुसरी उपांत्य सर्त इंग्लंड आणि अर्जेंटिना हांचे मदीं बिरेस्तारा 12:30 वरांचेर जातली. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.
0: आमी उलयतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान 233° 1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. आयकुपनो बरोबर 6 वरांचेर दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो आमी सहक्षेपीत करतात.
2: आकाशवाणी समाचार के साथ मैं मुकेश कुमार. सर्वोच्च न्यायालय ने कहा है कि नागरिकता निर्धारण या किसी व्यक्ति को विदेशी घोषित करने की प्रक्रिया निष्पक्ष होनी चाहिए और इसके लिए उचित प्रक्रिया का पालन किया जाना चाहिए. न्यायालय ने असम के विदेशी न्यायाधिकरणों से विदेशी घोषित किए गए 27 लोगों की याचिकाओं की सुनवाई करते हुए ये बात कही. न्यायमूर्ति विक्रमनाथ और न्यायमूर्ति संदीप मेहता की पीठ ने 27 मामलों में गुवाहाटी उच्च न्यायालय और विदेशी न्यायाधिकरणों के आदेशों को रद्द कर दिया. सर्वोच्च न्यायालय ने अयोध्या राम मंदिर में दान के

फाल्यां 7 वरां जावन 30 मिनटांचेर चावडेर हे कार्यावळीन वन महोत्सव अँड फॉरेस्ट कवर इन गोवा हे विशयी अमर हेबलेकार हांची सचिन सुर्लीकार हांणी घेतिल्ली मुलाखत आयकुपाक मेळटली. फाल्यां रातच्या 8 वरां जावन 15 मिनटांचेर गीत गजलांची कार्यावळ, तर 8 वरां जावन 30 मिनटांचेर आसतली इंग्लिशीतली कार्यावळ. धा वरांचेर गोंयची

आता जाणून घेऊया 105.4 मेगाहर्ट्झांचेर एफ एम रेनबोच्या चालू सभेत आयज वितरावपाच्यो कार्यावळी रेनबो सांज ही कार्यावळ ह्या खिणाक थंय चालू आसा. 7:10 आयकुपाक रावात बॉलिवूड संगीत सफर. रातच्या 8:00 कातारां, 8:30 सदाबहार, तर 9:15 पश्चिमी संगीताची कार्यावळ यस्टडे वान्स मोर तुमकां आयकुपाक मेळटली. 10:05 पश्चिमी संगीत आरजेस चॉईस हे कार्यावळींतल्यान आनी 11:10 जॅझ टायम ही पश्चिमी संगीताची कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. तर ह्यो जाल्यो 105.4 मेगाहर्ट्झांचेर एफ एम रेनबोच्या चालू सभेत आयज वितरावपाच्यो तरेकवार कार्यावळी.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज शोज सिरियल्स ऑडिओ गेम्स लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदे
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान
0: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी
1: वेव्स
2: वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान

गजानन रायकार हांच्या गीता खातीर निकतच आमी आयकलो श्यामा चित्तार हांचो आवाज. आयचे हे शब्दुली कार्यावळीन ह्या उपरांतचे हे गीत घेवन येता नीलम आरुंदेकर हांचो आवाज.

0: अमेरिका, युनायटेड किंगडम, जपान, पोर्तुगाल, स्पेन, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका आणि नेपाळ ह्या 14 देशातले आंतरराष्ट्रीय प्रदर्शक या कार्यावळीत वाटो घेवचे आसा. भारत टॅक्स ट्रेड फेडरेशनाचे अध्यक्ष नरेंद्र गोयका नवी दिल्लीत पत्रकार परिषदेक संबोधित करताना म्हणतात,
1: पहले दो एडिशन्स की जो सक्सेस हुई है से बहुत ज्यादा आत्मविश्वास से आए हैं और वो आत्मविश्वास हमको मिला कहां से, हमारे एग्जीबिटर से, हमारे जो इंडस्ट्री मेंबर्स हैं वो और ज्यादा उत्साह से आए. वहां पे गुड 65-70% आर रिपीटर्स. तो आप समझ सकते हैं भारत टेक्स का कितना बड़ा योगदान है टेक्सटाइल इंडस्ट्री में.
0: हे कार्यावळीत उत्पादक, निर्यातदार, संसारिक खरेदीदार, गुंतवणूकदार, धोरण निर्माते, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी मंडळ, कारागीर, स्टार्टअप आणि तंत्रज्ञान पुरवणदार एकठांय येतले. नागरिकत्व थारावपाची वा मनशाक विदेशी घोषित करपाची प्रक्रिया निपक्ष असपाक जाय आणि न्यायालयीन तत्वां कायम दवरपाक जाय असो निर्णय सर्वोच्च न्यायालयान आयज दिलो. आसामातल्या विदेशी न्यायाधिकरणांनी विदेशी घोषित केल्ल्या 27 लोकांच्या याचिकेचेर सुनावणी करतना न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता हांच्या खंडपीठान गुवाहाटी उच्च न्यायालय आणि न्यायाधिकरणाचे आदेश रद्द केले. न्यायालयान नव्यान सुनावणी करपाचो आदेश दिला आणि खटल्याचो निर्णय जायमेरेन याचिकाकर्त्यांचेर कसलीच जबरदस्तीची कारवाय करची न्हय असो आदेश दिला. एका महिन्याच्या भितर 4 नव्या पिळगेच्या देशी नौदलाच्या मनशाक भारतीय नौदलात प्रवेश दिल्ल्यान देशाची दर्यावेली संरक्षण क्षमताय खूप घटमूट झाल्या अशें सरकारान सांगला. हालींचो आसपाव म्हळ्यार आयएनएस महेंद्रगिरी, सव्वे देशी बनावटीचे निलगिरी श्रेणीचे स्टिल्थ फ्रिगेट जे ह्या महिन्याच्या 11 तारखेक भारतीय नौदलात सामील झाले. हाच्या आदी फाटल्या महिन्याच्या 21 तारखेक नौदलान स्वदेशी बनावटीचे आणि बांदिल्ले 3 प्लॅटफॉर्माचे आयएनएस दुनागिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्रे हांचो आस्पाव केल्लो. खेळ. लॉर्डसात इंग्लंडा आड पहिलेच खेपे कसोटी मॅचीत भारतीय बायला पंगडान 270 धावड्यांनी जैत मेळयले. बायलांच्या कसोटी सर्तींत भारताचो हो पहिलोच जैत. हे जैत भारतीय बायलांच्या क्रिकेटाच्या इतिहासातलो एक मैलाचो फातर थारता. फिफा विश्वचषकाच्यो उपांत्य सर्ती निश्चित जाल्यात. पहिल्या उपांत्य फेरयेंत फ्रान्स बुधवारा स्पेना आड खेळटलो. ही मॅच भारतीय वेळाप्रमाण दनपारा 2:30 वरांचेर सुरू जातली. दुसरी उपांत्य सर्त इंग्लंड आणि अर्जेंटिना हांच्या मदीं बिरेस्तारा 12:30 वरांचेर जातली. फिफा विश्वचषकाची निमणी सर्त 20 जुलयाक न्यूयॉर्कातल्या न्यू जर्सी स्टेडियमात जातली. हवामान. भारतीय हवामान खात्यान आयज आसाम, मेघालय, बिहार आणि पश्चिम बंगालातल्या गंगेच्या वाठारात व्हड प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास उक्तावन ऑरेंज अलर्ट जारी केला. फुडल्या 2-3 दिसांनी अरुणाचल प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, ओडिशा, सिक्कीम आणि उत्तराखंडातही व्हड प्रमाणात पाऊस पडटलो असो भारतीय हवामान खात्याचो अदमास आसा. मजगती दर्यादेगेवेल्या आंध्र प्रदेशाच्या वेगवेगळ्या सुवातींनी उष्णताय पातळपाची शक्यताय आसा. जाल्यार ओडिशा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कारायकलात फाल्यां मेरेन उष्ण आणि दमट हवामान असतले असो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्या फुडले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 नमस्कार.
2: आमी उलयतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. त्या भायर आमच्यो तरेकवार कार्यावळी तुमी आयकू शकतात आमच्या न्यूज ऑन एअर हे एपाचेर. तशेंच आमचे ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स हाजेरूय आमच्या कार्यावळींचो आस्वाद तुमी घेऊ शकतात. चला तर आता आयकूया कातारां.

रोज फन्स हांच्या गीता खातीर आमी आयकलो बाब पिटर हांचो आवाज आनी बाबूश हांचे संगीत घाट हे गीत निकते जावे आयकले. आयच्या ह्या कातारांनी मुखार वचूया सुख ओस्तोरेचे ह्या गीता सांगाताक. आयकूया हे गीत एंग चिकू हांचो आवाज घेवन येता.

0: आकाशवाणी पणजी केंद्राचं हे मादळ चॅनल श्रोतेहो सादर करीत आहोत कार्यक्रम तीनही सांजा. आणि आजच्या आपल्या ह्या तीनही सांजा कार्यक्रमात आमच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या आपल्या ह्या कार्यक्रमात ऐकवित आहोत माधव सटवानी यांचं कविता वाचन.
1: नमस्कार, मी माधव सटवानी आपल्यासमोर काही कविता आणि गझल सादर करीत आहे. सुरुवातीला एक गझल सादर करतोय मंजुघोषा वृत्तातील. शीर्षक आहे झेल तो मी वीज ही. झेल तो मी वीज ही बाहुत आता. झेल तो मी वीज ही बाहुत आता. वेदनेला लाभला ताबूत आता. वेदनेला लाभला

भूता आता या मतल्यानंतर पुढचा शेर असा आहे, सावळ्या धारेतला आवेग झालो, सावळ्या धारेतला आवेग झालो, राहिले ना बांधही शाबूता आता, राहिले ना बांधही शाबूता आता, झेल तुम्ही वीजही बाहूता आता। पुढचा शेर, गाडले आकांत होते खोलडोही, गाडले आकांत होते खोलडोही, आग ही नाते कशी अश्रुता आता, आग ही नाते कशी अश्रुता आता, झेल तुम्ही वीजही बाहूता आता। पुढचा शेर, पाहिले नि साहिले वैराण विश्वा, पाहिले नि साहिले वैराण विश्वा, जीवनाला शोधतो वाळूता आता, जीवनाला शोधतो वाळूता आता, झेल तुम्ही वीजही

आणि शेवटचं शेर आहे, बांधले पदबंध मी प्राणात होते, बांधले पदबंध मी प्राणात होते, अमृताला पाहतो मृत्यूता आता, बांधले पदबंध मी प्राणात होते, अमृताला पाहतो मृत्यूता आता, अमृताला पाहतो मृत्यूता आता, झेलतो मी वीज ही बाहूता आता, वेदनेला लाभला ताबूता आता, वेदनेला लाभला ताबूता आता। जगणं असह्य झालं की शेतकरी आत्महत्या करतात, पण काही शेतकरी प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत जगत असतात। अशाच एका शेतकऱ्याची कैफियत मांडणारी कविता सादर करतोय। शीर्षक आहे बळीराजा। कसे जगावे कळले नाही, कसे मरावे कळले नाही, कसे जगावे कळले नाही, कसे मरावे कळले नाही, कसे हसावे या नशिबाला, कसे रडावे कळले नाही, कसे हसावे या नशिबाला, कसे रडावे कळले नाही, ओला आला सुकाही आला, दुष्काळ कसा कळले नाही, ओला आला सुकाही आला, दुष्काळ कसा कळले नाही, पिकले तरीही विकले नाही, भाव कमी का कळले नाही, कसे जगावे कळले नाही, प्राणपणाला लावून लढता कसा हारलो कळले नाही, प्राणपणाला लावून लढता कसा हारलो कळले नाही, डोळ्यांमधले अश्रू बिचारे कसे आटले कळले नाही, डोळ्यांमधले अश्रू बिचारे कसे आटले कळले नाही, कसे जगावे कळले नाही, कर्जामध्ये बुडून जाता कसे तरावे कळले नाही, कर्जामध्ये बुडून जाता कसे तरावे कळले नाही, सगळे आपुले शत्रू आपुले मित्र कोण मग कळले नाही, सगळे आपुले शत्रू आपुले मित्र कोण मग कळले नाही, कसे जगावे कळले नाही, आत्मा जर का आहे ईश्वर, आत्मा जर का आहे ईश्वर, भेदभाव का कळले नाही, मार्ग कोणता अन्य राहिला फासा विण मग कळले नाही, मार्ग कोणता अन्य राहिला फासा विण मग कळले नाही, कसे जगावे कळले नाही। आणि शेवटच्या दोन वेळी अशा आहेत, कसे उठावे कळले नाही, कसे उठावे कळले नाही, कसे मिटावे कळले नाही, तरी कसा मी जगतो आहे मरणालाही कळले नाही, तरी कसा मी जगतो आहे मरणालाही कळले नाही, कसे जगावे कळले नाही, कसे मरावे कळले नाही, कसे हसावे या नशिबाला, कसे रडावे कळले नाही। वेगवेगळ्या कारणांसाठी झाडांना खिळे मारण्याची प्रथा तशी जुनीच। अलीकडच्या काळात विद्युत दीपमाला अडकवण्यासाठी मोठे खिळे मारले जातात। वर्षानुवर्ष मारलेल्या अशा खिळ्यांमुळे मृत्यूपंथाला लागलेल्या बहावासारख्या नाजूक झाडाची व्यथा मांडणारी कविता मी सादर करीत आहे। कवितेचं शीर्षक आहे आकाश एक अन। आकाश एक अन आभासाचे तुकडे बारा तेरा, आकाश एक अन आभासाचे तुकडे बारा तेरा, पळतात पांढरे हत्ती टाकून येत पसारा, हा झुलतो आहे एक पानांचा उंच मनोरा, हा झुलतो आहे एक पानांचा उंच मनोरा, थकतात पाऊले जेव्हा गहिवर तो दरवळ सारा, थकतात पाऊले जेव्हा गहिवर तो दरवळ सारा, जखमांचे गावच आता अंगावर फिरते आहे, जखमांचे गावच आता अंगावर फिरते आहे, छातीचा करुणी क्रूस हे झाड बैसले आहे, छातीचा करुणी क्रूस हे झाड बैसले आहे। कसे निर्दयी तुम्ही अंगात मारिले खिळे, कसे निर्दयी तुम्ही अंगात मारिले खिळे, मरणाचे काहो माझ्या लागले तुम्हा डोहाळे, कसे निर्दयी तुम्ही अंगात मारिले खिळे, मरणाचे काहो माझ्या लागले तुम्हा डोहाळे, करा तुम्ही ओ आता नववर्षाचा जल्लोष, करा तुम्ही ओ आता नववर्षाचा जल्लोष, लेवून विजेचा हार चितारचन मी खास, लेवून विजेचा हार चितारचन मी खास, सांगेन जगाला आता मी खरा येशूचा पुत्र, सांगेन जगाला आता मी खरा येशूचा पुत्र, मरणातूनही पुन्हा जगण्याचे देतो सूत्र, मरणातूनही पुन्हा जगण्याचे देतो सूत्र। आणि शेवटचं कडवं आहे, म्हणाल उद्या मग तुम्ही तुमदार झाड हे होते, म्हणाल उद्या मग तुम्ही तुमदार झाड हे होते, स्वप्नांचे हिरवे रावे झाडास बिलगले होते, स्वप्नांचे हिरवे रावे झाडास बिलगले होते। श्रृंगार रस हा सर्व रसांचा राजा मानला जातो।

याच रसातली शायरी सादर करतोय. शीर्षक आहे इतुकेच बोललो मी. मित्र हो, याच्यामध्ये स्त्रियांच्या काही सुंदर अदा गुंफलेल्या आहेत. पहा, ओठात शब्द होते तेही न बोललो मी, ओठात शब्द होते तेही न बोललो मी, कळले तुला न काही इतुकेच बोललो मी, कळले तुला न काही इतुकेच बोललो मी. आणि पहिला शेर आहे आणि पहिली अदा, माळू नकोस चाफा माझ्या समोर पुन्हा, माळू नकोस चाफा माझ्या समोर पुन्हा, नजरेस जागे येते इतुकेच बोललो मी, नजरेस जागे येते इतुकेच बोललो मी. आणि पुढचा शेर आहे आणि पुढची अदा पहा, देऊ नकोस झोका मानेवरील मेघा, हा मेघ काळा असायला पाहिजे बरं का, देऊ नकोस झोका मानेवरील मेघा, हा फास रेशमाचा इतुकेच बोललो मी, देऊ नकोस झोका मानेवरील मेघा, हा फास रेशमाचा इतुकेच बोललो मी, ओठात शब्द होते तेही न बोललो मी. पुढचा शेर, झाकून चंद्र हाती चोरून पाहताना, झाकून चंद्र हाती चोरून पाहताना, लपणार चांदणे का इतुकेच बोललो मी, झाकून चंद्र हाती चोरून पाहताना, लपणार चांदणे का इतुकेच बोललो मी, ओठात शब्द होते तेही न बोललो मी. आणि शेवटचे अदा अशी आहे आणि शेवटच्या शेरामध्ये गुंफलेली, ती पहा कशी मी मांडलेली आहे, देऊ नको सजा तू ओठास पाकळ्यांच्या, देऊ नको सजा तू ओठास पाकळ्यांच्या, पाहिन मीच त्यांना इतुकेच बोललो मी, पाहिन मीच त्यांना इतुकेच बोललो मी, ओठात शब्द होते तेही न बोललो मी, कळले तुला न काही इतुकेच बोललो मी. आणि यानंतर एक कविता आहे, गझल सदृश आहे, आनंद कंद या वृत्तातली. शीर्षक आहे रानात पाखरांना, रानात पाखरांना भिजवून मेघ गेले, रानात पाखरांना भिजवून मेघ गेले, हलकेच काळ झाला बिलगुन मेघ गेले, हलकेच काळ झाला बिलगुन मेघ गेले. आणि पुढची द्विपदी अशी आहे, भिजल्या मनात आता भिजली उन्हे जराशी, भिजल्या मनात आता भिजली उन्हे जराशी, वणवा उरात माझ्या लावून मेघ गेले, वणवा उरात माझ्या लावून मेघ गेले, रानात पाखरांना भिजवून मेघ गेले. आणि पुढची द्विपदी, हलत्या दिव्यापरी तू झुलतेस अंतरात, हलत्या दिव्यापरी तू झुलतेस अंतरात, दुःखास अंतरीच्या सजवून मेघ गेले, हलत्या दिव्यापरी तू झुलतेस अंतरात, दुःखास अंतरीच्या सजवून मेघ गेले, रानात पाखरांना भिजवून मेघ गेले. आणि शेवटची द्विपदी, व्याकुळ ती कधीची थेंबास अमृताच्या, व्याकुळ ती कधीची थेंबास अमृताच्या, मातीत चांदण्याला रुजवून मेघ गेले, व्याकुळ ती कधीची थेंबास अमृताच्या, मातीत चांदण्याला रुजवून मेघ गेले, रानात पाखरांना भिजवून मेघ गेले, हलकेच काळ झाला बिलगून मेघ गेले. बालकांसाठी एक बालकविता गाऊन सादर करतोय. शीर्षक आहे रंगनभातील ओले, रंगनभातील ओले, गंधनभातील ओले, झाडे ओले पानही ओले फुलही होते ओले, हा ओले ओले ओले, रंगनभातील ओले गंधनभातील ओले, झाडे ओले पानही ओले फुलही होते ओले, हा ओले ओले ओले, हलताना डुलताना एक कळी ही खुलताना, हलताना डुलताना एक कळी ही खुलताना, हळू चाले फूल पाखरू पंखही त्याचे ओले, हलताना डुलताना एक कळी ही खुलताना, हळू चाले फूल पाखरू पंखही त्याचे ओले, हा ओले ओले ओले, रंगनभातील ओले हो गंधनभातील ओले, झाडे ओले पानही ओले फुलही होते ओले, हा ओले ओले ओले. शाळेला जाताना शाळेहून येताना, शाळेला जाताना शाळेहून येताना, अंगई भिजले कपडे भिजले दप्तर झाले ओले, शाळेला जाताना शाळेहून येताना, अंगई भिजले कपडे भिजले दप्तर झाले ओले, हा ओले ओले ओले, रंगनभातील ओले गंधनभातील ओले.

0: ओले झाड़े ओले पाने ओले फूले होते ओले हाँ ओले ओले ओले भीती वाटते घरास जाता दारावरती आई असता भिजून आला पुन्हा कारटा म्हणून देई एक रपाटा आई म्हणून मिठी मारता आईचे का डोळे ओले आई म्हणून मिठी मारता आईचे का डोळे ओले हा ओले ओले ओले रंग नभातील ओले हो गंध नभातील ओले झाडे ओले पाने ओले फुलई होते ओले हा ओले ओले ओले हा ओले ओले ओले हा ओले ओले ओले।
1: माधव सटवाणी यांचं कविता वाचन श्रोतेहो नुकतंच आपण ऐकलं। आपण ऐकत आहात कार्यक्रम तिन्ही सांजा आकाशवाणी पणजी केंद्राच्या भादय चॅनलवरून। कार्यक्रमाची सांगता करत आहोत भावगीतानं।

0: केतकी माटेगावकर यांनी गायलेलं भावगीत श्रोते हो नुकतंच आपण ऐकलं आणि ह्या गीताबरोबरच आजचा आपला हा तिन्ही सांजा कार्यक्रम आता समाप्त होतोय.
1: आज तो पार्टी चाहिए,
2: चैंपियन के साथ सेल्फी लेंगे.
3: आइडिया, यही करते हैं पार्टी.
1: पिज्जा पार्टी, ये चल अपना कार्ड और पिन दे.
3: मेरे कार्ड की डिटेल्स मैं खुद ही डालूंगी. RBI कहता है अपना पिन, OTP, CVV या इंटरनेट बैंकिंग पासवर्ड किसी के साथ शेयर ना करें. ऑनलाइन बैंकिंग सिर्फ अपने कंप्यूटर, मोबाइल और सिक्योर नेटवर्क से करें.
1: बाय गर्ल्स, कहाँ जा रही है? सुना नहीं, नो शेयरिंग.
3: RBI कहता है जानकार बनिए, सतर्क रहिए.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादे चॅनल 233.1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झांचेर ऐकूपानो बरोबर 7 वरां जाऊन 20 मिनिटांचेर ऐकूपाक रावात प्रादेशिक खबरो.
4: नमस्कार, आकाशवाणी पणजी, हांव अक्षता छत्रे तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. राष्ट्रीय वैजकी आयोगान गोंय वैजकी महाविद्यालयान MBBSाचे 50 जागे वाडोवपाक मान्यताय दिल्या. मुखेलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाला आयज उंचेल्या पावण्यावयल्या आर्थिक परिस्थितीचो निवाळ घेवपी बसका जाली. बसकेन 2025-26 वर्सा खातीर आणि चालू वित्तीय वर्साच्या पहिल्या 3 महिन्यां खातीर राज्याच्या आर्थिक कामगिरीचो निवाळ घेतलो. वेगवेगळ्या वाठारातल्या उदरगतीच्या कामांक लागपी वाढीव निधी दिवचो, जिल्हो पंचायतीच्या वांगड्यांचे हक्क वाढोवचे अशी मागणी आयज उत्तर गोय जिल्हो पंचायत वांगड्यांच्या बसकेन झाली. विद्यादान स्कॉलरशीप प्रोग्राम 2026 या येवजणेचो गोयच्या विद्यार्थ्यांनी लाव घेवचो अशें गोय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळान मागला. गोय सरकाराच्या पुराभिलेख संचालनालयान 15 जुलै 2026 पणजेतल्या मॅकिनेज पॅलेसीन आषाढस्य प्रथम दिवसे ह्या खासा कार्यावळीचे आयोजन केला. आता पुराय खबरो. राष्ट्रीय वैजकी आयोगान गोय वैजकी महाविद्यालयान 50 MBBSचे जागे वाढोवपाक मान्यताय दिल्या. हाका लागून 2026-27 शिक्षणीक वर्सा सावन सुरू जावपी वट्ट प्रवेश क्षमता 200 वल्ल्यान 250 मेरेन वाडटली. हो म्हत्वाचो विस्तार वैजकी शिक्षण घेवपी इच्छूक विद्यार्थ्यांक, खासा करून गोंयच्या तरणाट्यांक अधिक संद दितलो. ताचे बरोबर राज्याची वैजकी शिक्षण व्यवस्था आणि भलायकी सेवा घटमूट जातली अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सोशल मिडिया पोस्टावरवी दिला. चालू वित्तीय वर्साच्या पहिल्या 3 महिन्यांत गोंयान उक्त्या बाजारातल्यान रिणाचो आधार घेतलो ना. हाचे वल्ल्यान आर्थिक व्यवस्थापन आणि वित्तीय एकवट दिसून येता असो दावो मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केला. मुखेलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाला सोमारा उंचेल्या पावण्यावयल्या आर्थिक परिस्थितीचो नियाळ घेवपी बसका जाली. या वेळार राज्याचे मुखेल सचिव, आर्थिक खात्याचे सचिव आणि वेगवेगळ्या खात्याचे मुखेली हाजीर आशिल्ले. या बसकेन 2025-26 वर्सा खातीर आणि चालू वित्तीय वर्षाच्या पहिल्या

0: कॉलेज ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्सच्या सहाय्यक प्राध्यापिका वैद्य अदिती बुडकुले मार्गदर्शन करतल्यो. निमण्या चौथ्या सत्रान म्हळ्यार दनपारा 3:15 ते 4:15 वरां भितर गोंयांत आयुर्वेदा संबंधीत उपलब्ध आशिल्ली हस्तलिखिता ह्या विशयाचेर गोवा काउन्सील ऑफ आयुर्वेदीचे अध्यक्ष आनी गोवा कॉलेज ऑफ नॅचरोपॅथीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा भागवत उलोवप करतल्यो. दनपारा 4:15 वरांचेर कार्यावळीची सांगता जातली. ह्या चर्चासत्रान वांटो घेवपाक आस्तिकता आशिल्ल्या निमंत्रण पत्रकाचेर दिल्लो क्यूआर कोड स्कॅन करून नोंदणी करची अशें आवाहन संचालनालयान केलां. शिक्षा विजन दिवचल तशेंच दिवचलचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये हांच्या फुडारपणाखाला दिवचल मतदारसंघातल्या गुणवंत विद्यार्थ्यांचो भोवमान सुवाळो जालो. नारायण झाटये सभागृहांत जाल्ल्या ह्या सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हण गोवा विधानसभेचे सभापती दोतर गणेश गांवकार हाजीर आशिल्ले. तांच्या सांगतान मानेची सोयरी म्हण प्राध्यापिका स्नेहा म्हामरे दिवचल मतदारसंघाचे आमदार दोतर चंद्रकांत शेटये हे हाजीर आशिल्ले. मानेस्तांच्या हस्तुकी 10वी 12वी पदवी आणि पदव्युत्तर परिक्षेत बरी कामगिरी केल्ल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भोवमान झाला. या वेळार उलोप करताना सभापती गणेश गांवकार हांणी सांगले की विद्यार्थ्यांनी आपले सर्वांगीण उदरगती खातीर सदांच यत्न करपाक जाय. भुरग्यांक उर्बा दिवपा खातीर अशा गौरव सुवाळ्यांचे आयोजन करपी दोतर चंद्रकांत शेटये हांकां परबी दिवप गरजेचे आसा अशें तांणी म्हळें. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 खातीर ऑनलायन अर्ज करपाची तारीख आता 17 जुलै मेरेन वाडयल्या. आदी ही तारीख 10 जुलै अशी आशिल्ली. भारत सरकाराच्या शिक्षण मंत्रालयान जारी केल्ल्या परिपत्रका प्रमाण ज्या पात्र शिक्षकांनी आजून मेरेन नोंदणी करूंक नात ते आता 17 जुलै 2024 मेरेन राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराच्या पोर्टलाचेर वचून आपली नाव नोंदणी करू शकतले. ताचे प्रमाण ज्या शिक्षकांनी आपली नोंदणी केल्या पूण पुराय अर्ज सबमिट करूंक ना तांकां आपलो निमणो अर्ज सादर करपाक 20 जुलै 2024 मेरेन वेळ दिला आनी तो मेरेन हे पोर्टल उक्ते उरतले. हे उपरांत 21 जुलै ते 26 जुलै 2024 ह्या काळांत जिल्लो पावण्याचेर अर्जाची छन्नी करून निवड केल्ली नावां राज्य समितीकडेन धाडटले. राज्य निवड समिती 27 जुलै ते 5 ऑगस्ट 2024 ह्या काळांत ही नावां राष्ट्रीय ज्युरीकडेन फुडें धाडटली. उपरांत 10 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2024 ह्या काळांत राष्ट्रीय ज्युरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी मुलाखत आनी निवड प्रक्रिया करतले आनी 4 आनी 5 सप्टेंबर 2024 ह्या दिसा पुरस्कारांचे वितरण जातले. भारतीय हवामान खात्यान दिल्ले माहिती प्रमाण फाटल्या 24 वरांनी गोंयांतल्या कांय सुवातींनी सामको कमी प्रमाणान पावस पडला. तशेंच हवामान खात्याच्या माहिती प्रमाण पणजे चडांत चड तापमान 33.3 डिग्री सेल्सियस जाल्यार उण्यात उणें तापमान 27.4 डिग्री सेल्सियस असल्याचें नोंद जालां. हे वांगडाच मडगांवां चडांत चड तापमान 32.8 जाल्यार उण्यात उणें तापमान 27.6 डिग्री सेल्सियस असल्याची नोंद जाल्या. बायलांच्या क्रिकेटांत हरमनप्रीत कौर हांच्या फुडारपणाखाला आयज लॉर्ड्सांत जाल्ले कसोटी मॅचीन यजमान इंग्लंडा आड भारतीय पंगडान ऐतिहासीक जैत मेळयलें. लॉर्ड्सान खेळिल्ले हे बायलांच्या कसोटी मॅचीन भारतान इंग्लंडाक 270 धावड्यांनी हारयलो. आता खबरो सोपोवपाच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो. राष्ट्रीय वैजकी आयोगान गोंय वैजकी महाविद्यालयान एमबीबीएसचे 50 जागे वाडोवपाक मान्यताय दिल्या. मुखेलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाला आयज उंचेल्या पावण्यावयल्या आर्थिक परिस्थितीचो नियाळ घेवपी बसका जाली. बसकेन 2025-26 वर्सा खातीर आनी चालू वित्तीय वर्साच्या पहिल्या 3 महिन्यां खातीर राज्याच्या आर्थिक कामगिरीचो नियाळ घेतलो. वेगवेगळ्या वाठारातल्या उदरगतीच्या कामांक लागपी वाढीव निधी दिवचो जिल्हो पंचायतीच्या वांगड्यांचे हक्क वाढोवचे अशी मागणी आयज उत्तर गोंय जिल्हो पंचायत वांगड्यांच्या बसकेन झाली. विद्यादान स्कॉलरशीप प्रोग्राम 2026 या येवजणेचो गोंयच्या विद्यार्थ्यांनी लाव घेवचो अशें माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शिक्षण मंडळान मागला. जाल्यार गोंय सरकारच्या पुराभिलेख संचालनालयान 15 जुलै 2024 पणजेतल्या मॅकिनेज पॅलेसीन आषाढस्य प्रथम दिवसे ह्या खासा कार्यावळीचे आयोजन केलां. इतल्यान हे खबरापत्र सोपले. आमचे मुखावयले खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळी 7:25 नमस्कार.
1: हमारा डेजर्ट आ गया पर हमारी चैंपियन नहीं आई अब तक.
2: बिल भरने के पहले तो आएगी ना.
1: सो गर्ल्स क्या हो रहा है?
3: बिल हो रहा है.
1: चल अपना कार्ड दे. पिन दे.
4: आरबीआई कहता है अपना पिन ओटीपी सीवीवी या इंटरनेट बैंकिंग पासवर्ड किसी को ना दे. ऑनलाइन बैंकिंग सिर्फ अपने ही कंप्यूटर मोबाइल और सिक्योर नेटवर्क से करें. हाँ ये खाने की चैंपियनशिप थी क्या? आरबीआई कहता है जानकार बनिए सतर्क रहिए.

पॉपायज आहे. आम्ही ऐकलेलं हे गीत बाप पीटर आणि सांगात्यांच्या आवाजातल्यान. आयची ही चावडेर कार्यावळीन आता ही असा फुगडी अलका मडकयकार आणि सांगात्यांनी सादर केल्ली.

0: यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्विनी।
1: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल बरोबर 8:05 दिल्ली केंद्रावेल्यान मराठीतल्यान खबरो आमी सहक्षेपीत करतात।

ठळक बातम्या. अयोध्या मंदिर दान अपहार प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. गेल्या तिमाहीत भारताची 232 अब्ज अमेरिकी डॉलर्सची निर्यात आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं. दरम्यान या प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींची न्यायालयीन कोठडी 14 दिवस वाढवायचा निर्णय अयोध्येतल्या एका न्यायालयानं आज दिला. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु विद्यार्थी नसल्यामुळे बंद असलेल्या महाराष्ट्रातल्या 6 वसतिगृहांना गेली 4 वर्ष 1.5 कोटी रुपयांहून अधिक सरकारी अनुदान मिळाल्याचं कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांच्या अहवालात म्हटलं आहे. यातली 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात असून एक लातूर आणि एक बुलढाणा जिल्ह्यातलं आहे. इतर वसतिगृहांची परिस्थितीही वाईट असून विद्यार्थ्यांना प्राथमिक सोयी सुविधाही मिळत नसल्याची माहिती अहवालात दिली आहे. स्पर्धा परीक्षांमधल्या कथित गैरव्यवहारांविरोधात दिल्लीत जेएनयू आणि जंतर मंतर परिसरात कॉक्रोच जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर पाठिंबा दिला. कोणत्याही राजकीय झेंड्याविना राजकीय मतभेद दूर सारून सर्वच राजकीय पक्षांनी तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. येत्या 20 जुलै रोजी आंदोलकांच्या संसद मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आपला पक्ष महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं.

पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकनं धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्याचा दावा करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कडक इशारा इराणला दिला आहे. इराणनं शस्त्रसंधींचं उल्लंघन केल्याचा आरोप ट्रम्प यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. अमेरिकेनं काल इराणवर हल्ले केले, त्यात इराणचं मोठं नुकसान झाल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एप्रिल ते जून या तिमाहीत भारतानं 232 अब्ज अमेरिकी डॉलर्सची निर्यात केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या निर्यातीच्या तुलनेत यावेळची निर्यात 11.37% वाढली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. यावर्षीच्या जून महिन्यातली वस्तू आणि सेवांची एकत्रित निर्यात 88.76 अब्ज इतकी असून ती गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या जून महिन्यात 26% जास्त वाढली आहे. जून महिन्यातल्या निर्यातीत मोठा वाटा रत्न आणि आभूषणं, अभियांत्रिकी वस्तू, सेंद्रिय आणि कृत्रिम रसायनं, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि तांदूळ यांचा होता. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय मिळवला. विजयासाठी भारतानं दिलेल्या 457 धावांच्या आव्हानापुढे यजमान इंग्लंडचा दुसरा डाव आज चौथ्या दिवशीच 186 धावात आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 बळी घेतले तर सायली सातघरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारतानं पहिल्या डावात 285 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळला होता. त्यात गोलंदाज क्रांती गौडन 5 बळी घेतले. काल 7 बाद 341 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केल्यामुळे भारताची सामन्यातली एकूण आघाडी 456 झाली होती. यात यष्टीरक्षक फलंदाज यस्तिका भाटियाच्या 113 धावांचा मोलाचा वाटा होता. यस्तिका ही लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला ठरली. सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट अभिनेते सॅम नील यांचं आज ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. ज्युरासिक पार्क, द पियानो अशा चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी ते ओळखले जात होते. 2023 त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर ते कर्करोगमुक्त झाले होते. मात्र अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांचं निधन झालं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम इन्क्युबेशन फाउंडेशनमधले बिलियन कार्बन या स्टार्टअपच्या संस्थापक अंकिता विजयवर्गीय यांना जागतिक स्तरावरचा प्रतिष्ठेचा बेअर फाउंडेशनचा यंदाचा महिला उद्योजक पुरस्कार जाहीर झाला आहे. बिलियन कार्बन हे हवामान बदल, सेंद्रिय कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणारे अग्रगण्य भारतीय क्लायमेट टेक स्टार्टअप आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेल्या आठवड्याच्या शेवटी अमेरिका आणि इराणनं एकमेकांवर पुन्हा हल्ले सुरू केले. या पार्श्वभूमीवर ऊर्जा पुरवठ्याबाबतची चिंता वाढल्यानं आज जागतिक बाजारात कच्च्या

0: तेलाचा दर 3.4% वाढून प्रतिबॅरल 78.59 अमेरिकन डॉलरवर पोहोचला होता. तर वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट कच्च्या तेलाचे दर 3.5% वाढीसह प्रतिबॅरल 73.89 अमेरिकन डॉलर्सवर पोहोचला आहे. किरकोळ चलनफुगवट्याच्या दरानं जून महिन्यात रिझर्व्ह बँकेचं उद्दिष्ट ओलांडलं असून तो 4.38% पोहोचला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीत ही माहिती दिली आहे. मे महिन्यातल्या 3.93% तुलनेत जूनमध्ये महागाईत वाढ झाली आहे. ग्रामीण भागात महागाईचा दर 4.74%, तर शहरी भागात महागाईचा दर 3.92% इतका आहे. टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणात भिवंडी न्यायालयानं आज आणखी 2 आरोपींना 24 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणातले सर्व 12 आरोपी आता न्यायालयीन कोठडीत असून टीईटी पेपर फुटीत सामील असलेले इतर संभाव्य आरोपी संपूर्ण जाडं आणि कटाचा पोलीस तपास करत आहेत. उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहर प्रकरण उघडकीस आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून इथून चौकशीसाठी ताब्यात घेतलं. बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अयोध्या मंदिर दान अपहर प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. होर्मुझच्या समुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. गेल्या तिमाहीत भारताची 232 अब्ज अमेरिकी डॉलर्सची निर्यात. आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं होम हादे चॅनल 233° 1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. आता ऐकूया खबरां विभागान सादर केल्ले प्रादेशिक समाचार दर्शन.
2: आकाशवाणी पणजी केंद्राचं होम हादे चॅनल खबरां विभाग सादर करता प्रादेशिक समाचार दर्शन. आयच्या वृत्तीत इंडियन रोड काँग्रेसीची 237वी मिटींग आणि राष्ट्रीय नुसतेवारी शेतकऱ्याचा दिस. हालीच गोव्यात राष्ट्रीय रोड काँग्रेसीची 237वी मिड टर्म मिटींग झाली. या कार्यवळीक मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत खासा सोयरे म्हणून हजर आशिले. हे असत डॉक्टर प्रमोद सावंत.
3: व्हेनेव्हर अ नेशन प्रोग्रेस द फर्स्ट साइन ऑफ द डेव्हलपमेंट इज सीन ऑन इट्स रोड. द रोड्स क्रिएटेड द इकॉनॉमिक ग्रोथ अँड ऑल्सो इम्प्रूव्ह क्वालिटी ऑफ लाईफ. That is why the infrastructure has become one of the biggest priority of both the government of India and the government of Goa. Friends, over the last decade, Goa has witnessed one of the biggest infrastructure transformation in its history. This transformation is possible because of the strong partnership between the government of Goa and government of India. Earlier, during the Congress government, the road infrastructure along with the other development had taken a back seat in the entire nation. And the roads in the Goa were no different. With the utter lack of the finance from the Congress-led central government, the infrastructure development in the Goa was next to none. And now, under the visionary leadership of the Honorable Prime Minister Sri Narendra Modi ji, and with the support of the Honorable Union Minister Sri Nitin Gadkari ji, Goa's road infrastructure has moved from planning to execution, and from the congestion to connectivity, and from the aspiration to achievement. I sincerely thank the Government of India for it always standing with Goa and ensuring that for the infrastructure aspiration receives the financial and technical support they deserve. The fact speaks louder than words. Between 2014-15 and 2025-26, the Government of India has sanctioned 124 national highway projects in Goa with an investment of more than 15,860 crores. In addition, the 19 road safety projects worth of 378 crores and 18 CRFI project.

0: तुम्ही निव्वळ दवरचे, म्हणजे नुसते विकता त्या परिसरात घाण जावची न्ही. थंयसर येतल्याकूय बरें दिसचे, किंवा थंयसर म्हणजे हायजेनीक कंडिशन आसचे. येतल्याक सुद्दां बरें दिसत जाल्यार तो नुस्तें आनी चड घेवन वयतलो. पूण हांवें ऑलरेडी म्हणजे हांव सातत्यात म्हज्या पुलिसांक सांगत आसता, रस्त्याच्या तेंकोन जे नुस्तें घेवन बसतात ताका बंद करात, तांकां धरून भितर उडयात. आतां वयतले आतां करतले बंद हे आयकल्या उपरांत तरी ओके. ते काम पुलिसांकूय लायलां हांवें, निदान बंद करा. तुम्ही जर पळयशात हे रस्त्याक तेंकोन नुस्तें विकपी हे सहसा शक्यतो भायले आसतात. आमचो ट्रेडिशनल नुस्तेकार रस्त्यार बसना, तो मार्केटानूच बसता. त्या खातीर गोंयकारांकूय बी कळोंक जाय. हांव सगळ्या गोंयकारांक तुमच्या वतीन रिक्वेस्ट करता, रस्त्यार नुस्तें घेवन बसता ते सगळ्या जाणांनी बंद करचे आनी नुस्त्याच्याच मार्केटान येवन नुस्तें व्हरचे, जेणे करून आमच्या नुस्तेकारांक ताचो फायदो जावपाक जाय. हे सगळ्या जाणांनी करचे. आनी म्हणून आयज ज्यो आमी तीन म्हणजे दोन स्किमी लॉन्च केल्यो, आनी ताज्या उपरांत आमी वेगवेगळे अजूनही प्रोग्राम्स लॉन्च करपाचे. एक फायनान्शियल असिस्टंट फॉर द क्रॅप कल्चर. आमी आता पळयताले की कुल्ली कशा पद्धतीन बॉक्सातल्यान आपूणच देऊन गेली, बरोबर काय ना? तो क्रॅप कल्चर हांगा गोंयात निर्माण जावचो हेच्या खातीर स्किम नासली. म्हणून माझे म्हणणे इतकेच आसा, जी ट्रेडिशनली नुस्तें विकता ताज्या फुडल्या जनरेशनान नुस्तें पोसपाकूय लागचे. आमी एक एकदा पळयता की आमची जाणटेली आवय किंवा जाणटेली माय ही खूप वर्सां जाली नुस्तें पोसता, बट तिचे जनरेशन जर ह्या नुस्तें पोसपाच्या धंद्यात येत जाल्यार ताका डबल फायदो जावपाक शकता. जाल्यार तो तुम्ही लायला, म्हणून तुमचे हांव अभिनंदन करता. आनी विकसीत भारत विकसीत गोवा हे स्वप्न साकार करपाक तुमचो सगळ्यांचो सहभाग खूप मोठो असतो इतकेच हांव आशा व्यक्त करता. आणि नॅशनल फिशरीज डेच्यो हांव परत एकदा तुमकां सगळ्या जणांक शुभेच्छा दिता. फुडल्या वर्सा हो कार्यक्रम हजाय पेक्षा वडलो करूया, इतकेच सांगता. आणि माझी दोन उतरां सोपयता. देव बरें.
1: हे आशिल्ले आयचे प्रादेशीक समाचार दर्शन. तुमच्या मुखार दवरपी खबरां विभागाचे मुखेली महेश चोपडे आणि हांव सुभाष जाण. आता परत मेळूया फुडल्या सोमारा. निरोप दियात. नमस्कार.
2: निकतेच तुम्ही ऐकले खबरां विभागान सादर केल्ले प्रादेशीक समाचार दर्शन. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233° 1' म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर.

रिता रोज हांच्या आवाजातल्यान निकतेच आमी आयकले काळीज ओस्तोरीचे हे गीत. तुम्ही आयकतात मनजोक्ती गीतांची ही कार्यावळ आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान 233° 1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. त्या भायर आमच्यो तरेकवार कार्यावळी तुम्ही आयकू शकतात आमच्या न्यूज ऑन एअर हे एपाचेर, तशेच आमचे ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्हज हाजेरूय आमच्या कार्यावळींचो आस्वाद तुम्ही घेऊ शकतात. मनजोक्ती गीतांचे हे कार्यावळीतल्यान तुमकां जर आयकुपाक जाय तुमच्या मनातले तुमचे आवडीचे गीत जाल्यार तुम्ही करू शकता व्हॉट्सअप मेसेज नाजाल्यार एसएमएस 8380071054 या आमच्या नंबराचेर. चला तर आयची ही कार्यावळ घेऊन मुखार वचूया. अँथोनी सेन आणि रोमा हांच्या आवाजातल्यान आयकूया हे गीत डायव्होर्स.

0: किती तू आता जेवण रांधता
1: होय
0: आधी तर तू कुजण्यांपासून नसलो
1: त्यांना मुझी गरज नसली पण आता हावे रांधचे पडले पण तुझ्या इथले गोष्टाचे जेवण मजा लागी रांधूक जायना
0: तू जाणे आमचा बाबा मुझे लाई दीस रात विचारत आम्ही सुगली सांगत आणि कित्याक रावणान काय म्हणून
1: आणि कामची तू दीस रात तुमचं उगडास करून रोडता वो डायव्हर्स ट्यू मजो गुन्हा आय एम सॉरी अबाउट इट
0: आय एम ऑल्सो सॉरी
1: एक एक पडोशे निसता आम्ही परत एकट्यान जाऊशी
0: पण आमच्यात परत एक सांग जाता
1: कित्याक जायना देवान बोलला ते मनशांनी म्हणून नाही डायव्हर्स मनशांनी केल्या
0: तसे तर
1: तू म्हाका कितें सांगूंक सोदतालें

वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान

ज्युनियर नेल्सन आणि रोमा हांच्या आवाजातल्यान आम्ही ऐकले सोमजी काय हे गीत. ह्या गीता खातीर मागणी कळयली सेंड्रा आणि लुईस हांच्या ह्या मोगळ आयकूपेश्टांनी आकेम नावेली सावन. मनोजोक्ती गीतांनी ह्या उपरांत सोजा फेर्राव आणि सांगाती घेऊन येतात अमेरिका गेले.

उदमान ते पार गसायबा मोठ्या मनशांनी जायती आमकां लुटिले गुलाम गसायबा आतां आमी सुटले पुणे ब्यान लोकांक आतां आसा.

कुटुंबाचें फारगय आमी मोट्या मनशाक दीस काडील बियो न्हू पेले काय न्हू तेंगेले म्हूण काय जाय न्हू शेजडे काडले भोंवती राव न्हू आय रोपला नानी बसोन नोकया म्हणजेलो आतां संवसार येत भोंवो न्हू तुका आमकां दिता तो नोको पाटवी पूण आतां खंयचो

मनजोक्ती गीतांची ही कार्यावळ तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. इश्टानो, हे कार्यावळींतल्यान आमी तुमकां संद दितात तुमच्या मनातलें तुमच्या आवडीचें गीत मागपाची. गीत तुमी मागू शकता व्हॉट्सएप मॅसेज करून, नाजाल्यार धाडू शकता एसएमएस 8380071054 ह्या आमच्या नंबराचेर. नंबर परतून एक फावट सांगता 8380071054. आयच्या हे कार्यावळीन ह्या उपरांत हे आसा मिंगेल रॉड हांच्या आवाजातल्यान भोबर हे गीत. आनी ह्या गीता खातीर आमकां मागणी कळयल्या मडगांव सावन सॅबी फर्नांडीस ह्या आमच्या मोगाळ आयकुपी इश्टान.

इष्टानो, तुम्ही ऐकतात मनजोक्ती गीतांची ही कार्यावळ. आणि आयची ही कार्यावळीतल्यान ह्या उपरांतचे हे गीत जावन आसा आल्फ्रेड रोज हांच्या आवाजातले जुलियाना. ह्या गीता खातीर आमकां अहमदाबाद सावन मेसेज धाडून मागणी कळयला. एस्पेक्सा सावन जुलियाना, आल्फ्रेड, द्रोती आनी मिचेल ह्या आमच्या सगळ्या आयकुपी इश्टांनी. चला तर आयकुया तांचे मागणेचे हे गीत.

आणि शेरॉन हांच्या आवाजातल्यान आम्ही ऐकले सीआयडी माय हे गीत. आणि ह्या गीता संगतात इतल्यान आयची ही मनजोक्ती गीतांची कार्यावळ हांगाच सोपता. आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादय चॅनल तुम्ही ऐकतात 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. आयकुप्यानो बरोबर इकरावरांचेर हिंदीतल्यान आणि इकरावरां जावन 5 मिनटांचेर इंग्लिशीतल्यान खबरो दिल्ली केंद्रावेल्यान आम्ही सहक्षेपीत करतात.